निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 210 दशक 16 समास 5 अग्नि निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वैश्वानर म्हणजे अग्नि हा धन्य आहे। खरी सीता अपहरणापूर्वीच अग्नित ठेवली होती, ती अग्निदिव्याच्या वेळी परत मिळाली असा अध्यात्म रामायणात उल्लेख आहे। त्यामुळे अग्नि हा सीतेचा पिता व रामाचा सासरा आहे म्हणून रामदास स्वामी म्हणतात, धन्य धन्य हा वैश्वानरु रघुनाथाचा श्वशुरु विश्वव्यापक विश्वंभर पिता जानकीचा। ज्याच्या मुखाच्या माध्यमातून भगवंत हा भोक्ता आहे तो ऋषींना फळ देणारा आहे। तम म्हणजे अंधार, हिम म्हणजे थंडी आणि रोग यांचं हरण करणारा विश्वजनांचा भरता असा अग्नी आहे। नाना वर्ण नाना भेद असले तरी सगळ्या जीवमात्रांना अग्नी अभेद आहे। ब्रह्मादिकांना तो अभेद आणि परमशुद्ध आहे। अग्नीमुळे सर्व चालतं, अग्नीमुळे लोक सुखी होतात, अग्नीमुळे सगळे लहान थोर आहेत, अग्नीमुळे पाणी शोषून घट्ट झालं आहे, लोकांना राहण्यासाठी जागा अग्नीमुळे निर्माण झाली आहे। दीप दीपिका नाना ज्वाला सर्वत्र आहेत। पोटामध्ये जठराग्नी आहे, त्याच्यामुळे लोकांना भूक लागते। अग्नीमध्ये अन्न शिजवलं जातं, त्याच्यामुळे भोजनाला रुची येते। अग्नी सर्वांगामध्ये व्यापक आहे, सर्व लोक उष्ण असतात। शरीर उष्ण नसलं तर लोक मरून जातील। आधी अग्नी मंद होतो, पुढे तो प्राणी नष्ट होतो असा अनुभव प्राणी मात्रांना आहे। अग्नीचं बळ असेल तर शत्रूला तात्काळ जिंकता येतं। अग्नी आहे म्हणून जीवन आहे। नाना रस अग्नीमुळे निर्माण झाले, रोगांना अग्नीमुळे तात्काळ आरोग्य प्राप्त झालं। सूर्य सर्वांपेक्षा विशेष आहे, त्यानंतर अग्नीचा प्रकाश आहे। रात्रीच्या वेळी अग्नी माणसाला सहाय्य करतो। एखाद्या सामान्य माणसाकडून अग्नी आणला तरी त्याला दोष नाही। सगळ्या घरांमध्ये अग्नी हा पवित्र आहे। अग्निहोत्र नाना याग अग्नीला प्रसन्न करण्यासाठी केले जातात, त्याच्यासाठी अनेक पूजापाठ केले जातात। देव दानव मानव हे सगळे अग्नीमुळे आहेत। सगळ्यांना अग्नी गरजेचा असतो। मोठ्या प्रमाणावर लग्न करतात, नाना शोभेच्या दारूचे बार ओढवतात, भूमंडळावर ते यात्रा करतात, त्याला शोभेचे दारू वापरतात। नाना लोक रोगी होतात, त्यांना उष्ण औषध दिले जातात, त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य वाढतं। ब्राह्मणासाठी शरीर मन म्हणजे सूर्यदेव आणि हुताशन म्हणजे अग्नी याविषयी काहीच संशय नाही। लोकांमध्ये जठरा नळ, सागरामध्ये वडवा नळ, भूगोलाच्या बाहेर आवरणना नळ आणि शिवाच्या नेत्रात विद्युल्लता। काचेच्या भिंगापासून अग्नी होतो, उंच अशा दर्पणापासून अग्नी निघतो। काष्ठाचं मंथन केले असता चकमक करून अग्नी निर्माण होतो। अग्नी सगळ्यांच्या ठाई आहे, कठीण घासल्यावरती तो प्रकट होतो। मुखातून जाळ काढणाऱ्या सर्पामुळे गिरीकंदर देखील जळून जातात। अग्नीसाठी नाना उपाय केले जातात, अग्नीमुळे नाना अपाय होतात। विवेक वापरला नाही तर सगळे निरर्थक आहे। भूमंडळावरती लहान थोर आहेत, सगळ्यांना अग्नीचा आधार आहे। अग्नीच्या मुखामुळे परमेश्वर संतुष्ट होतो असा अग्नीचा महिमा आहे। जितकं बोलेल तितकं उपमा कमी पडतील। उत्तरोत्तर अग्निपुरुषाचा महिमा अगाध आहे। अग्नी जिवंत असेल तर तो सुखी करतो, मेलेल्या प्रेताला भस्म करतो, सर्व भक्षक असं त्याला म्हणतात। त्याची थोरवी काय म्हणून सांगायची। सगळ्या सृष्टीचा संहार करून वैश्वानर हा प्रलय घडवून आणतो। वैश्वानर किंवा अग्नीमुळे पदार्थ मात्र काहीच उरत नाहीत। नाना उदंड होम करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, नाना क्षेत्री दीप जाळतात, देवापाशी दिवे लावतात, निरंजन लावतात, देवांना ओवाळतात, अग्निदिव्य करून खरे खोटे परीक्षा घेतात। अष्टधा प्रकृती तिन्ही लोक सर्वत्र अग्नी व्यापून उरलेला आहे असा अग्नीचा आघात महिमा आहे। त्याला मुखानं किती म्हणून सांगायचं। चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरी सप्तहात असा शास्त्रार्थ आहे। त्याचा अर्थ असा, चार शृंगे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तीन पद म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान, दोन शिर म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती, आणि सात हात म्हणजे सात व्यावृत्ती। शेवटी अग्नी सर्व विश्वात व्यापक आहे असा हा अग्नी उष्णमूर्ती आहे। त्याची मी यथामती माहिती दिली, त्याच्यामध्ये कमी जास्त झाला असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे असं समर्थ सांगतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पंचम समाप्त। जय।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेणाऱ्याच्या मागं पुढं मी उभा आहे. गूढ शोधून काढण्याकडं मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार? मी बोलतो कसा, माझं मन कुठून येतं हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचं कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःखच पदरात पडतं. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीनं दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय? आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठं मिळतात? त्या मिळणं न मिळणं आपल्या हातातच नसतं. मग अमुक हवं किंवा नको असं कशाला म्हणायचं? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरं जीवलं कुणीही नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडं खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागं पुढं मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी सांभाळीन. जिथं नाम तिथं मी, हा भरोसा बाळगून असावे तुम्ही. जानके जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मी बोलते ज्योती चौधरी, मदर्स डे स्पेशल मी बनाईच या अभिवाचन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत. सरोगेट मदर, ज्या दिवसाची मुक्ता 9 महिन्यांपासून वाट बघत होती तो क्षण तिच्या वेणांची प्रतीक्षा करत होता. पण आसुसलेल्या त्या क्षणांनी बंद मुठीतून निघून जाऊ नये म्हणून नकळतपणे मनावर मनामनाचं ओझं लादून त्या कळा देखील मंद होत गेल्या. 2 दिवसांपासून मुक्ताला डॉक्टर कानिटकर यांच्या नर्सिंग होममध्ये ऍडमिट केलं होतं. त्या दिवसापासूनच मुक्ता तर दगडाच्या मूर्तीप्रमाणे निश्चल झाली होती. डॉक्टर म्हणाल्या, आज आपण वाट बघू, अन्यथा उद्या सिझेरियन करावं लागणार. अभयने मुक संमती दिली. तो तर या पाहुण्याची किती आतुरतेने वाट बघत होता. मात्र मुक्ता डोळे बंद करून घटिका पळांना थोपवून धरण्याच्या प्रयत्नात येणाऱ्या बाळाला उदरी लपवून ठेवण्याचा अट्टहास करीत होती. पण कसं शक्य होणार आहे? तिच्या मनचक्षुसमोर एक एक प्रसंग चलचित्रासमान फेर धरून नाचताना दिसू लागले. 2-3 वर्षापूर्वीच्या मुक्तात आणि आजच्या मुक्तात किती बदल झाला होता. मुक्तच तिने 34वं वर्ष पूर्ण केलं, मात्र संसाराचे पाश कधी स्वीकारले नाही. अलिप्त अशा कोशातच गुरफटून राहायची. संसार म्हणजे पुरुषांची बांधिलकी स्वीकारणं अशी भावना आई बाबांचा संसार बघताना तिच्या मनात झाली. कदाचित त्यामुळे मनस्वी बनली. लग्नाच्या बेडी अडकायचंच नाही हे तिने ठामपणे आचरणात आणलं. मात्र मातृत्वाची ओढ तिला बेचैन करत होती. मातृत्व सुख म्हणजे नक्की काय? बेडी नको लग्नाची, पण मातृत्व सुख अनुभवायचं या अग्निकौटाण्याच्या इच्छेने ती अक्षरशः बेचैन झाली. ती जाहिरात पेपरमध्ये वाचताना तिच्या नजरेस पडली. सरोगेट मदर हवी. मोठ्या ठळ अक्षरातला मजकूर मुक्तानं किमान 50 तरी वाचला. मनामनातील द्वंद्वाला तिथेच थांबवून अग्निदिव्य करायचा निश्चय केला. मिस्टर टी अभय असं त्याचं नाव होतं. हैदराबादला मोठा व्यवसाय होता. मात्र त्याच्या सुंदर पत्नीत मातृत्व स्वीकारण्याची क्षमता नव्हती. त्याला मूल तर स्वतःचंच हवं होतं. यावर डॉक्टरांनी त्याला सरोगेट मदर हा पर्याय सुचवला. मुक्ताच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या. रागिणीची अर्थात अभयच्या बायकोची खूप घालमेल व्हायची. तिला वाटायचं मुक्ता या पर्यायाला योग्य न्याय देणार की नाही. डॉक्टरांनी ओके म्हटलं आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला. डॉक्टरांच्या सल्ल्यानं दुसऱ्या प्रयत्नात अभयचं बीज मुक्ताच्या गर्भात अंकुरलं. त्यानं जोमानं बाळसे धरायला सुरुवात केली. प्रथम भेटीतच काही नियम आणि अटी ठरल्या होत्या. बाळाचा जन्म होईपर्यंत मुक्ताची पूर्णता देखभाल अभयच्या बंगल्यात होणार. मात्र बाळ 2 दिवसाचं झालं की नवीन आईबाबांच्या अर्थात रागिणी अभयच्या स्वाधीन करून मुक्तानं दूरवर निघून जायचं. बाळाच्या सावलीला देखील तिच्या मीपणाची ओळख जाणवायला नको. यासाठी तिला मिळणार होते 40 लाख रुपये. पैशासाठी नाही तर मातृत्वाचं सुख उदरी साठवण्यासाठी ती अग्निदिव्याला सामोरं जात होती. दिसामासानं मुक्ताच्या उदरी गर्भ वाढत होता. त्याचं गर्भतेज तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं. कुणाच्याही भावनांची कदर न करणारी, प्रत्येक गोष्ट चॅलेंज म्हणून स्वीकारणारी ती हल्ली भावनेत अडकायला लागली. चिमणीनं चोचीनं पिल्लाला भरवलेल्या दाणा बघून हलकेच तिचा हात देखील छोट्या पावलानं हळूवार धक्का देणाऱ्या उदरातल्या बाळावरून फिरायचा. मन भविष्याच्या काळजीनं संचित व्हायचं. कारण बाळाच्या जन्मानंतर फक्त 2 दिवस ती त्याला अंजारू गोंजारू शकणार होती. कसं जाणार सामोरं? या प्रश्नानं मुक्ताची झोप पापणीच्या गवाक्षातून दूर दूर निघून जायची. पावसाला सुरुवात झाली होती. प्रचंड वादळानं आसमंत दणाणून गेलो होतो. पण यापेक्षा मोठं वादळ मुक्ताच्या मनात सुरू होतं. सिझेरियन करूनच बाळाचा जन्म झाला. अभय रागिणीच्या आनंदाला सीमाच नव्हती. वेदनामय तरीही अमृतमधूर अशा मातृत्वाचा अनुभव तृप्त मनानं मुक्तानं घेतला. मात्र या आनंदाच्या डोहात तिच्या भावनांचं प्रतिबिंब डोळ्यातून पाझरत होतं. डॉक्टरांनी तिची केस प्रथमपासूनच स्टडी केल्यामुळं तिच्या मातृत्वाची भूक त्या नजरेनं समजू शकल्या. त्या म्हणाल्या, मिस्टर अभय, किमान आठवडाभर तरी मातेच्या दुग्धपानाची बाळाला नितांत आवश्यकता आहे. त्यामुळे
8 दिवस त्याला आईच्या स्वाधीन करावं, किती आनंद झाला तिला या वाक्यानं. त्या आईनं बाळाला जवळ घेतलं की पान्हा उफाळून यायचा. त्याच्याबरोबर मिळणारा एक एक क्षण, हृदयाच्या अंतस्थ कप्प्यातील कुपीत ती जपणूक करण्यासाठी डोळ्यातील अखंड वाहणाऱ्या गंगाजलानं वेष्टीत करून ठेवायची. सकाळीच रागिणी आली. तिला बघून मुक्ता मनोमन समजून चुकली, आता बाळापासून आपल्याला कायमचं दूर जायचा क्षण आलाय. करारच होता ना तसा, पण करार करणं आणि अनुभवणं यात खूपच अंतर होतं. हृदयाचा भावनिक रस्ता होता मध्ये मायाजीव बसणारा. आज कळते देवकी मातेच्या त्यागाची महती. नाही नाही, मी देवकी होऊ शकत नाही, मी देवकी होऊ शकत नाही, कसं करू यशोदेच्या स्वाधीन मी माझ्या कृष्णाला, असं म्हणत तिनं अधिकच त्याला कौटाळलं. अश्रुधाराने बाळाचं अंग चिंब चिंब भिजलं. बाळ मात्र हसऱ्या जीवणीनं

पडता मुक्ताच्या साडीचा पदर पकडला. चिमुकल्या मुठीतून तो पदर सोडवताना किती यातना झाल्या असतील त्या मातेला. हे पैसे या कृष्णाला बाळ येणं म्हणून द्या हो या देवकी मातेकडून. मुक्ताचा स्वर कातर झाला, डोळे भरून वाहू लागले. पुढे तिच्यानं बोलवेना, बाळाच्या कपाळाचं अवघ्राण करून आपलं सामान घेऊन ती तडक निघाली. पावसाने बाहेर जोर धरला. गवताच्या पातीसारखे धारदार थेंब तिच्या अंगावर मारा करीत होते, पण ती ओलेती बाळंती तिला पावसाची मुळीच तमान होती. ओल्या अंगावर घट्ट पदर लपेटून ती अवंगठून बसली होती. धाड धाड करत गाडी आली आणि मुक्ताची तंद्री भंगली. चटकन ती गाडी चढू लागली तोच कुणीतरी तिचा हात धरला. थांब मुक्ता थांब, तिने प्रतिप्रश्न केला. आधी तू खाली ये. अगं घरी गेल्यापासून बाळानं जे रडणं सुरू केले थांबण्याचं नावच नाही, ओठ सुकून गेले. चल घरी, तानूला रडतोय हे ऐकताच मुक्ताच्या मनात कालवा कालव सुरू झाली. लगेच ती खाली उतरली आणि घरी आली. तानूला आईच्या कुशीत सुखनैव विसावला. अमृतधारा बरसू लागल्या. मुक्ता मनोमन कृष्णाचे आभार मानत होती. मातृत्व शक्तीचा विजय झाला होता. तर मंडळी, हा होता आजचा आपला मदर्स डे स्पेशल मी पण आईच हा कार्यक्रम. भेटूयात पुन्हा

0: राम राम मंडळी. राजेश नांदेराव आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळवणेर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकाल आपल्याला खूप टेन्शन यायला लागलंय आणि आपल्याला टेन्शन येतं हे आपल्याला समजत नाहीये, आपल्या मित्रांना समजत नाही, त्यांना वाटतं की अरे याचा स्वभाव आहे, घरच्यांना समजत नाही, बिचारा स्ट्रेसमध्ये काही टेन्शनमध्ये असेल त्याच्यामुळे हा अचानक चिडचिड का करतो, का गप्प का राहतो, इतरांशी बोलत नाही, पहिले किती मस्ती मजाक करायचा, हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे असं, आजकाल छोटे छोटेसे गाड्या गोष्टींवर नाराज होतोय, आंघोळीचं टाळतोय, फिरायला जात नाही, नुसता बेडवरच राहतो, टीव्ही बघत राहतो, टीव्ही चालू आहे पण टीव्हीकडे लक्ष नाही आहे, मोबाईलमध्ये खूप गुरफटलेला आहे. आपल्याला वाटतं आजकाल सगळेच असं करतात, त्याच्यात काय विशेष? पण हळूहळू हळूहळू हळूहळू ते बिल्टअप होत जातात, कळत न कळत. मग तो एक तर एकलकोंडा होतो, घराच्या बाहेर राहतो किंवा घरातच त्याच्याच रूममध्ये राहतो, शांत होत जातो, लॉस्ट होत जातो, त्याला समजत नाही, त्याला स्वतःला समजत नाही तो काय बोललाय काय नाही. आणि मग त्याचा परिणाम असा होतो की काहीच समजत नाही, मग त्यावेळेस कन्फ्युजन होतो, मग म्हणतात सायकोलॉजिस्टकडे जायला पाहिजे, सायकियाट्रिस्टकडे जायला पाहिजे, काउन्सिलरकडे जायला पाहिजे, पण ह्या तिघांपैकी जायचं कुठे? आपल्याला नेमकं काय झालंय? म्हणजे शेजारच्याला कळायला नको, समोरच्याला कळायला नको, मित्रांना कळायला नको, म्हणजे अजून चूप, जवळच्या डॉक्टरकडे जायचं, याला झोप येत नाही, हा जेवत नाही, पण ते कारण आहेत का? आणि मग ते कारणाची आपल्याला लाज का वाटते? मुळात ह्या गोष्टीची पूर्ण माहिती करून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर डॉक्टर आनंद पाटील. 25 वर्ष पूर्ण झालेत, कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू.
0: आणि आमचे 10 वर्ष पूर्ण झाले.
1: लवली.
0: तर मंडळी, नेमकं काय आहे मेडिटेशन? प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे का? सायकोलॉजीचे मेडिसिन, सायकियाट्रिस्टचे मेडिसिन घ्यायचं म्हणजे त्याची सवय लागते का? त्याचा दुष्परिणाम होतो का? नाही नाही नाही नाही, ते औषधं नाही, नाही नाही बाबा, आपलं काहीतरी आयुर्वेदिक होमिओपॅथिक दुसरं काहीतरी घ्या, ते औषधं नको. ह्याच्यावर परखड माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर आनंद पाटील. आनंद, राम राम.
1: नमस्कार
0: आनंद. मला सगळ्यात पहिले सांग, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर, अजून काय काय असेल, ते म्हणजे नेमकं काय, त्याच्यातला फरक काय?
1: हा प्रश्न सगळ्यात कॉमनली आम्हाला विचारला जातो आम्ही कुठल्याही सोशल सिच्युएशन मध्ये गेल्यावर. तर कन्फ्युज करतात लोक, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात का सायकियाट्रिस्ट आहात. सायकियाट्रिस्ट बेसिकली हे MBBS डॉक्टर्स असतात आणि नंतर 3 वर्ष MD सायकियाट्रीमध्ये करतात. आणि सायकोलॉजिस्ट जे असतात तर त्यांनी BA, MA किंवा PhD सायकोलॉजी केलेलं असतं. तर हा मेन फरक आहे की सायकियाट्रिस्ट हे डॉक्टर असतात आणि सायकोलॉजिस्ट हे काउन्सिलर्स असतात.
0: दे आर काउन्सिलर्स अँड यू आर डॉक्टर.
1: ओके. सायकियाट्रिस्ट जे आहेत ते औषधं पण देऊ शकतात आणि काउन्सिलिंग पण करू शकतात.
0: ओके.
1: जनरली सायकियाट्रिस्ट आणि काउन्सिलर्स हे एका टीम मध्ये काम करतात. जसं एखादा MD फिजिशियन असतो त्याच्याबरोबर पॅथॉलॉजिस्ट असतो, रेडिओलॉजिस्ट असतो, तर तसं सायकियाट्रिस्टच्या टीम मध्ये सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर्स, सोशल वर्कर्स अशी ती टीम मध्ये काम करतात.
0: सोशल वर्कर्स का असतात? त्यांचं कारण
1: म्हणजे कम्युनिटी वर्क, की काही पेशंट्सला फॉलोअप करण्यासाठी, जसं त्या गुजर गोळ्या घेत असतील नसतील, त्यांना कधी कधी आम्ही कम्युनिटीमध्ये होम व्हिजिट्स पण करायला सांगतो.
0: ओके.
1: काही अडलं असेल, पेशंट यायला तयार नसतो, तर त्याची मनाची तयारी करण्यासाठी.
0: ओके. म्हणजे ते ऍक्सेप्टन्स करण्यासाठी की नाही नाही मला काही त्रास नाहीये. हे म्हणजे आता समजा माझ्याकडे एक पेशंट आहे, मला माहिती आहे की त्याला सायकियाट्रिस्टकडे जायला जाणं गरजेचं आहे त्याने, पण तो तयार नाही अजिबात, आणि मग अशा वेळेस मी तुझी मदत घेण्यासाठी करत येतो, तेव्हा तुझा अप्रोच काय असतो?
1: तर जनरली
0: माझं प्रामाणिक मत की त्याला औषधाची गरज आहेच.
1: तर जनरली नातेवाईक आधी भेटायला येतात, ते सगळे वर्णन करून सांगतात की काय बदल झालेले आहेत, त्याच्यातनं आम्हाला अंदाज येतो की डायग्नोसिस काय आहे, आणि मग तसं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. तर बऱ्याच वेळा पेशंट्स त्यांना मान्य करायला तयार नसतात की त्यांना प्रॉब्लेम आहे, किंवा त्यांना तो शिक्का लावून घ्यायचा नसतो की मी मानसिक रुग्ण पेशंट आहे म्हणून. म्हणून ते म्हणतात की नाही मी मॅनेज करेल, माझ्या लेवलला मी करेल, मला थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. तर ते आपल्या आपल्या लेवलवर मॅनेज करायचा प्रयत्न करत असतात, पण जेव्हा ते जमत नाही तेव्हा आमचा रोल सुरू होतो. कारण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा चॅलेंजेस येत राहतात आणि ते बरेच लोक आपल्या लेवलला हँडल करतात. घरातले वडील माणसं असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्या सपोर्टने ते त्या प्रॉब्लेममधनं बाहेर येतात. पण जेव्हा त्या सपोर्ट मिळाल्यानंतर सुद्धा जर ते प्रॉब्लेममधनं बाहेर येत नसतील, याचा अर्थ आजाराची लेवल गाठलेली आहे आणि मग प्रॉपर सल्ला घेतलेला बरा.
0: न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे हे परिणाम वाढलेत का? असं काय नाही,
1: डेफिनेटली फरक पडलेला आहे, कारण तो जो फॅमिली सपोर्ट होता तो कमी झाला ना.
0: बोलायला कोणीतरी होतं
1: आणि गाईड करायला लोक होते पूर्वी, किंवा आपल्याला माहिती असतात एक निर्धास्त असायचं म्हणजे की आपल्या पाठीमागे लोक उभे आहेत. आता न्युक्लिअर फॅमिली झाल्यामुळे काय झालंय की आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि जेव्हा आपण थकतो तेव्हा कुणाकडे जायचं, मित्र पण बिझी असतात आजकाल, प्रत्येकाला आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत.
0: बरं, आता पेशंट तुझ्याकडे यायला तयार नाहीये, मी तुझ्याकडे आलोय की माझा हसा असा आहे, तो पेशंट यायला तयार नाही, मग मी तुझ्याकडे येऊ शकतो?
1: हो डेफिनेटली, नातेवाईकांनी अप्रोच करायला पाहिजे, म्हणजे त्यांना
0: कारण हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही की पेशंट यायला तयार नाही.
1: नातेवाईकने डेफिनेटली पुढे यायला पाहिजे, विचारायला पाहिजे की काय करायला हवं.
0: मग त्यावेळेस तुझे काय साधारण सल्ले असतात?
1: तर मग आम्ही हिस्ट्री ऐकल्यानंतर आम्ही त्यांना गाईड करतो की असा असा आजार असण्याची शक्यता आहे, त्याला भेटल्यावर ते कन्फर्म होऊन जाईल. मग अशा आजारांसाठी काउन्सिलिंग महत्वाचं आहे का औषधोपचार आणि काउन्सिलिंग कॉम्बिनेशन महत्वाचं आहे असं आम्ही गाईड करतो.
0: ओके.
1: आणि मग बऱ्याच वेळा त्यांना आम्ही समजून सांगतो की कसं सांगायचं पेशंटला की तो तयार होईल.
0: ओके.
1: तसं उदाहरणार्थ जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की तुला गरज आहे ट्रीटमेंटची, तर पेशंट ऐकत नाही, तो डिफेन्सिव्ह होतो. मग आम्ही नातेवाईकांना सांगायला सांगतो की अशा अशा गोष्टींचा तुला त्रास होतोय ना, तुला स्ट्रेस येतोय ना, तर एकदा आपण चर्चा करूया डॉक्टरांबरोबर, ते काय सांगतात आपण ऐकून बघू, पटलं तर कर नाही तर नको करू, असं थोडस ओपन माइंडेड ठेवलं ना की ते तयार पण होतात. एकदा आमच्याकडे आला तर आम्ही बरोबर त्याला हिस्ट्री घेताना एकदा आमच्याकडे आला की हिस्ट्री घेताना आम्ही बरोबर रॅपोर्ट डेव्हलप करतो आणि मग त्याचा विश्वास जिंकल्यामुळे मग तो यायला तयार होतो. बऱ्याच वेळा एक कॉमन एक्सपिरियन्स मला सांगतो पेशंटचा की पेशंट हेझिटंट असतो, असं म्हणतो की आम्ही 6 महिने झाले विचार करतोय यायचंय जायचंय, शेवटी आज आलो, मला वाटलं होतं की काय सीन असेल ह्या सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये, कोण वेडा असेल, सिनेमात दाखवतात तसं.
0: हो, हो, हो.
1: आणि इथे आलो तर सगळे शांतपणे बसलेले होते, 4 चौघांसारखे लोक बसलेले होते, मला वाटलं मी सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये आलो का कुठल्या नॉर्मल हॉस्पिटलला आलो.
0: हे आनंद मला सांग, सामान्य जनतेच्या दृष्टीने मला हे सांग, पेशंट तुझ्याकडे पहिल्यांदा आला तर तो कोणत्या मूड मध्ये असतो? म्हणजे तो घाबरत आलेला असतो का, त्याला लाज वाटत असतं का, तो लपत लपत येतो आजच्या तारखेला, कसा येतो?
1: म्हणजे बऱ्याच लोकांना हा संकोच असतो की आपल्याला कोणी तिथे बघेल का, कोणी ओळखीचा भेटेल का, मग तो आपल्याबद्दल काय विचार करेल, हा संकोच ह्या जगात सुद्धा आहे,
0: अजूनही
1: आहे.
0: पण तो अवेअरनेस होतोय, आता लोकांना ऍक्सेप्ट करतात.
1: बरेच लोक न्यूज पेपरमध्ये आर्टिकल्स वाचून सुद्धा येतात की त्याच्यामुळे त्यांचं डायग्नोसिस होतं, अरे हा मला तर हीच लक्षण आहेत, आपण जायला पाहिजे. तर हा जो प्रचार होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूज पेपर आर्टिकल्स मधून, त्याच्यामुळे लोकांना लक्षात यायला लागलं की अरे याच्यासाठी मदत अवेलेबल आहे आणि लोक पुढे यायला लागलेत. आता
0: मला एक सांग, समाज आणि सायकियाट्रिस्ट यांच्यामध्ये एवढा दुरावा अजूनही का आहे? म्हणजे आम्ही लोक अजूनही का घाबरतो, आम्हाला लाज वाटते का आमच्या मनात असं बिंबवलं गेलंय की सायकियाट्रिस्टकडे गेले त्यांनी मेडिसिन दिले की तुम्ही डिपेंडंट राहाल, तो काय सायकियाट्रिस्ट देऊन देतो काय झोपेच्या गोळ्या.
1: तर समाजामध्ये खूप गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. पहिला गैरसमज काय आहे की मानसिक आजार जे आहेत हे मानसिक आजार असल्यामुळे तिथे डॉक्टर काय करणार, मला प्रॉब्लेम्स आहेत मला हँडल करायचे, तर तिथे डॉक्टर काय करणार, असा सुद्धा एक समज आहे. दुसरा गैरसमज काय की जर डॉक्टर गोळ्या देतील तर त्या झोपेच्या गोळ्या असतील का, मला त्याची सवय तर नाही लागणार ना, त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात का. पेशंट म्हणतात की आम्ही एक पेशंट बघितला होता, तो अगदी गुमसुम राहतो, तर त्याला बरेच दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्या गोळ्या बंदच झाल्या नाही. तर त्यावेळेस मग जेव्हा ते पहिल्यांदा येतात हे प्रश्न विचारतात आम्हाला, तर तेव्हा आम्हाला चान्स मिळतो त्यांच्या मनातले समज गैरसमज दूर करायला. तर पेशंट एज्युकेशन हा फार महत्वाचा भाग आहे आमच्या ट्रीटमेंटचा. आम्ही त्यांना समजून सांगतो की तो पेशंट जो तुम्ही बघितलाय जो 10 वर्षांपासून गोळ्या घेतोय तर तो गुमसुम राहतोय, तर तो गोळ्यांमुळे गुमसुम राहतोय असं नाही, तर तो त्याला सिझोफ्रेनियाचा आजार असेल, तर जो जसं डायबिटीस ब्लड प्रेशरला कसं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावे लागते तसं सिझोफ्रेनियाच्या आजाराला पण लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर म्हणून तो गोळ्यांमुळे गुमसुम आहे असं नाही, तर त्या आजाराचं स्वरूप पण तसं आहे, ती लक्षणं तशी आहेत म्हणून तो तसा आहे.
0: आनंद मला एक सांग, आता खूप बेसिक प्रश्न आहेत, तुला वाटतील की हे काय प्रश्न आहेत, तुमची जी औषधं असतात ते एक्झॅक्टली झोपेच्या गोळ्यासारखं काम करतात की नाही, तुमचे मेडिसिन्स एक्झॅक्टली काय करतात?
1: खूपच सुंदर प्रश्न आहे, ह्या प्रश्नामुळे खूप लोकांचे गैरसमज दूर होतील. तर आजार का होतात हे मी थोडक्यात सांगतो की जसं डिप्रेशन आहे, तर डिप्रेशनची बरीच कारण असतात, पण त्याच्यातलं एक फिजिओलॉजिकल कारण हे असतं की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं, तर त्याच्यामध्ये सिरोटोनिन नावाचं एक केमिकल कमी झालं की माणसाला उदास वाटायला लागतं, उत्साह कमी होतो, इंटरेस्ट कमी होतो, झोपेवर परिणाम होतो. तर उपचार करताना सिरोटोनिनचे लेवल वाढवणारी आम्ही औषधं देतो, म्हणजे मूळ कारण दुरुस्त होतं. तर ही स्पेसिफिक औषध
0: याचा झोपेच्या गोळीशी काही संबंध
1: नाही.
0: आणि सेरोटोनिन का कमी होतं?
1: सेरोटोनिन बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होतं. पहिलं प्रमुख कारण असतं फॅमिली हिस्ट्री. हा, जर आई वडिलांना, काका काकूंना, मावशीला जर कोणाला डिप्रेशन किंवा मग दुसरे मानसिक आजार असतील तर पुढच्या पिढीला चान्सेस वाढतात तसे आजार होण्याचे. आणि जनरली काय होतं की घरात जर कोणाला मानसिक आजार असेल तर त्या मुलाचं लहानपणापासून जे संगोपन असतं त्याच्यावर पण परिणाम होतो ना. आणि म्हणून जेनेटिक्स पण आहे आणि जे संस्कार त्याच्यावर पडतात जे अर्धवट संस्कार पडतात, कारण आई किंवा वडिलांना जर मानसिक आजार असेल तर त्यांची कॅपॅसिटी थोडीशी कमी होते. ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशनमुळे त्याच्यावर पण त्याचे परिणाम होत असतात. तर जेनेटिक्स आणि नर्चरिंग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे हे आजार होतात. जसं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सिझोफ्रेनियाचा जो आजार आहे किंवा संशयाचा आजार म्हणतो आम्ही त्याला
0: सिझोफ्रेनियाला,
1: हा, तर त्याच्यामध्ये डोपामिन नावाचं केमिकल असतं ते वाढलेलं असतं.
0: सिझोफ्रेनियामध्ये नेमकं काय होतं
1: तर आधी मी हे पूर्ण करतो आणि मग सांगतो की जसं डोपामिन वाढलं की संशय यायला लागतो, भास व्हायला लागतात. सेरोटोनिन कमी झालं की उदास वाटायला लागतं, दडपण यायला लागतं, घबराट व्हायला लागते. तर आम्ही औषधं देताना स्पेसिफिक औषधं देतो तो प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी. म्हणून आमची जी औषधं असतात ही झोपेच्या गोळ्या नसतात तर ती स्पेसिफिक आजार बरं करणारी औषधं असतात. हा, एखाद्या पेशंटला जर असं लक्षण असेल की त्याला संशयाबरोबर झोपे लागत नाही तर आम्ही निवडताना पण झोपेची गोळी न देता अशी गोळी निवडतो ज्याच्याने मूळ आजार पण बरा होईल आणि झोपही लागेल. तर बऱ्याच वेळा आम्ही झोपेच्या गोळ्या कमी देतो कारण आम्हाला त्याची जाणीव आहे की झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते. इनफॅक्ट आपण जर असं म्हटलं की जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा फिजिशियन असतात तर त्यांना इतर गोळ्या माहीत नसतात म्हणून ते पेशंटला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना झोपेची गोळी देतात. पण आम्ही उलट झोपेच्या गोळ्या कमी वापरतो. आम्ही मूळ आजार बरं होणाऱ्या गोळ्या जास्त वापरतो आणि अशा गोळ्या निवडतो ज्याच्याने झोपेची गोळी न देता सुद्धा झोप लागेल अशी सोय करता येते. जसं मी सिझोफ्रेनिया आजाराचं उदाहरण घेतलं तर पूर्वी एक म्हण होती की संशयाला औषध नसतं, पण आता बदललं सगळं. संशयाला सुद्धा औषध आहे, स्पेसिफिक औषध आहे ज्याच्याने संशय दूर होतो. एक किस्सा सांगतो तुला. माझ्याकडे एक 70 वर्षाचा वयस्कर माणूस आला, त्याची 60 वर्षाची पत्नी होती. मुलं त्यांना घेऊन आले आणि म्हणाले की बाबांना काय झालं बघा जरा, तर ते आईवर संशय घेतात. आई पण म्हणाली डॉक्टर मी जेव्हा सुंदर दिसायची तेव्हा त्यांनी कधी संशय घेतला नाही, आता माझ्या समोरचा दात पडलाय आणि ह्या वयात ते माझ्यावर संशय घेतात की तू कोणाशी तरी बोलतेस म्हणून. तर बाबांना विचारलं की बाबा, तर ते म्हणाले की मला कानात आवाज येतात की ती बोलताना मला ऐकू येतं. मी विचारलं त्यांना की किती वाजता, तर ती रात्री 2 वाजता बोलते. आणि त्यांची पत्नी म्हणाली अहो मी डाराडोर झोपलेली असते त्यावेळेस. मग यांना आवाज कुठून येतात? मग लक्षात आलं की त्यांना भास होत होते. तर ज्यांना दुसऱ्या कोणालाच आवाज येत नाही पण त्यांना आवाज यायचे त्याला आम्ही भास म्हणतो किंवा त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणू आपण. तर त्यांना स्पेसिफिक गोळी दिली आणि त्यांचा संशय दूर झाला. तर अशा पद्धतीने अगदी सिम्पल पद्धतीने उपचार करता येतात जर प्रमुख कारण ओळखता आलं तर.
0: मला एक सांग, सायकेट्रिक आजारांमुळे सगळ्यात जास्त भीतीदायक सिझोफ्रेनिया म्हणतात, बरोबर आहे?
1: बरोबर आहे.
0: का बरं भीतीदायक?
1: सिझोफ्रेनिया हा आजार कमी वयात सुरू होतो, म्हणजे ज्या वयात लोकांना आपलं करिअर सेटल करायचं असतं, एज्युकेशन पूर्ण करायचं असतं, आपल्या पायावर उभं राहायचं असतं, नेमकं त्या काळात तो आजार सुरू होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे त्यांची पुढची सगळी प्रगती त्याच्यावर परिणाम होतो. तर म्हणून त्याला त्रासदायक आजार असं म्हणतो आपण. आणि तो लॉंग टर्म चालणारा आजार असतो.
0: लॉंग टर्म इन द सेन्स,
1: म्हणजे असं समजू आपण की 30% पेशंट असे असतात की ज्यांचा वेळेत उपचार केला तर 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या गोळ्या कमी कमी करून बंद करतो आम्ही आणि 30% पेशंट्समध्ये आजार उलटून येत नाही. ते लकी पेशंट्स आहेत. पण 70% पेशंट असे असतात की गोळ्या बंद करून बघितल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा आजार परत उलटून येतो. मग अशा वेळेस आपल्याला परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही मनातल्या मनात नोट करतो की याचा एकदा आजार उलटून आला तर हा परत उलटून येऊ शकतो, तर परत तिसऱ्यांदा आजार होऊ नये म्हणून मग आम्ही मेंटेनन्स थेरपी देतो त्यांना. मग त्यांना सांगतो की कमी पॉवरची काय होईना आपण एखादी गोळी चालू ठेवू म्हणजे हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा होणार नाही. तर मेंटेनन्स थेरपी त्यांना द्यावी लागते.
0: हेरिडेटरी अँड सायकॅट्रिक इलनेस याचा किती संबंध?
1: आमचे सगळे आजार जे आहेत मानसिक आजार हे सगळे हेरिडेटरी आजार आहेत.
0: काय बोलतो?
1: त्याचं कारण काय आहे की सगळे मानसिक आजार हे ब्रेनशी रिलेटेड असतात आणि ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात म्हणून ते आजार होत असतात. बऱ्याच वेळा आम्हाला डिप्रेशनचा पेशंट म्हणतो की डॉक्टर माझं सगळं चांगलं आहे, माझं इन्कम चांगलं आहे, माझं फॅमिली सपोर्टिव्ह आहे, मग मला उदास का वाटतंय? असा समज आहे ना की काहीतरी घडलं त्याच्यामुळे मग उदास वाटायला लागलं.
0: यांना उदास वाटतं म्हणजे नेमकं काय होतं रे?
1: म्हणजे त्यांना त्यांचा जो मूड असतो तो उदास असतो, इंटरेस्ट लेवल कमी झालेली असते, एनर्जी लेवल कमी झालेली असते, उत्साह कमी झालेला असतो, आणि ज्या गोष्टी त्यांना पूर्वी आवडायच्या त्याच्यात त्यांना मन लागत नसतं, कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, जेवणावर झोपेवर परिणाम झालेला असतो. ते ही लक्षणं आली की मग आम्ही म्हणतो की डिप्रेशन नावाचा आजार सुरू झालेला आहे. तर जो कॉमन समज आहे की काहीतरी टेन्शन आल्यावर आजार होतात असं पण नाही. काही केसेसमध्ये विनाकारण सुद्धा ही आजाराची लक्षणं सुरू होतात. त्याला आम्ही म्हणतो फिजिओलॉजिकल डिप्रेशन किंवा बायोलॉजिकल डिप्रेशन आम्ही त्याला म्हणतो. त्याला प्रसंग लागत
0: नाही. हेरिडेटरी,
1: हा हेरिडेटरी जर हिस्ट्री असेल तर चान्सेस जास्त असतात. पण कधी कधी असंही होतं की घरात कोणालाच नाहीये पण कुठून तरी पहिला पेशंट सुरू होतो त्या घरामध्ये आणि मग तिथून पुढे रिस्क वाढते हेरिडेटरीची, असं पण बघितलं गेलेलं आहे.
0: हे आजाराला काउन्सिलिंग किती प्रमाणात मदत करतं? जर काही लोक फक्त काउन्सिलरकडे जात असले मेडिसिन अवॉइड करण्यासाठी, तर
1: जे न्यूरोटिक इलनेसेस आहेत जसं उदाहरणार्थ डिप्रेशन, एन्झायटी, फोबिया, भीतीचे आजार, उदासीनतेचे आजार किंवा पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स असतात, तापट स्वभाव आहे, ह्या स्पेक्ट्रम मधले जे आजार आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा रोल असतो. पण जर सायकॉटिक इलनेसेस असले जसं उदाहरणार्थ संशयाचा आजार, त्यांना कितीही समजावलं तरी ते म्हणतात नाही मला माहिती आहे की हे असंच आहे, तर ते पक्क बसलेले असतात, खटकी पडलेली असतं म्हणतो आपण. तर जे सायकॉटिक डिसऑर्डर्स आहेत तर त्यांना काउन्सिलिंग जास्त उपयोग होत नाही, पण डिप्रेशन अँझायटीसाठी काउन्सिलिंगचं डेफिनेट रोल आहे. आणि असं बघितलं गेलेलं आहे की फक्त काउन्सिलिंगचे पेशंट्स किंवा फक्त औषधाने उपचार केलेले पेशंट्स याच्यापेक्षा काउन्सिलिंग आणि औषधोपचार एकत्र केलेले पेशंट्स जास्त चांगले बरे होतात.
0: काउन्सिलिंग नेमकं काय करतं?
1: तर काउन्सिलिंगमध्ये काय करतो आम्ही की पेशंटचे जे फॉल्टी थिंकिंग पॅटर्न्स आहेत, चुकीच्या विचार करण्याची पद्धती जी असतात ते ओळखतो आणि मग त्याच्यात चर्चा करून त्यांना हे पटवून देतो की बघा असं जर विचार कराल तर मग तुम्हाला त्रास होणारच आहे. जर समजा इरॅशनल बिलीफ्स असतील त्यांच्या काही किंवा इनलॉजिकल बिलीफ्स असतील किंवा फार आयडियलिस्टिक बिलीफ्स असतील.
0: अच्छा, आयडियलिस्टिक पण वाईट का?
1: हो, कारण आजच्या जगामध्ये आयडियलिस्टिक अपेक्षा किंवा बिलीफ्स पूर्ण होणार का?
0: मला एक्झाम्पल देतो आयडियलिस्टिक, तिन्ही याचे उदाहरण दे.
1: तर एक कॉमन बिलीफ असतं लोकांचं की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं कोणी वाईट करू नये,
0: ज्योतिषाचं सेंटेज आणि ज्योतिषावर पूर्ण विश्वास.
1: तर अशी जर बिलीफ असेल तर असं वाटतं ना नॅचरल आहे ना, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट करू नये. पण असं घडतं का जीवनात? असं नाही घडत ना. मग काय होतं? त्यांना अपेक्षा भंग होतो, त्यांना धक्का लागतो की अरे मी कोणाचं वाईट केलं नाही, मलाच लोक धोका देऊन गेले, किंवा मी माझ्या मित्राची मदत केली त्याला गरज होती तेव्हा, आता मला गरज आहे पण तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, तुझे पैसे मी नंतर परत करेन, माझ्याकडे आल्यावर परत करीन, मग माझे पैसे अडकले आणि मला आता गरज आहे, मग तो त्याचा हिरमूड होतो. मग त्याचा असं म्हणतो ना की आपण माणुसकीवरचा विश्वास उडून जातो आणि मग त्याला धक्का बसतो, तो नाराज होतो, मग तो विचार करायला लागतो की भलाई का जमाना नाही राहा असं म्हणतात ना. तर मग असे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात की मोठ्या भावाने खूप केलेलं असतं, छोट्या भावाचं शिक्षण केलेलं असतं, बहिणीचं लग्न केलेलं असतं, आणि जेव्हा त्याच्या मुलांचं लग्न करायची वेळ येते तेव्हा सगळेजण हातवर करतात, सगळे म्हणतात की आता आमच्याकडे नाही आहे, असं नाही तसं नाही, नंतर जाणीव पण ठेवत नाही की भावाने एवढं केलं, मग तो डिप्रेशनमध्ये आमच्याकडे येतो. मग चर्चेत आम्ही ओळखतो की अरे हे फारच आदर्श विचार तुझे, तू मदत केलीस, तुझा स्वभाव आहे मदत करणारा म्हणून तू केलीस, समोरच्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे याच्या अपेक्षा तू कसं ठेवू शकतो, तू त्याच्या स्वभावानुसार वागेल. हे जेव्हा लक्ष द्यायला लागतं त्यांच्या, मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम थोडे बदलतात. तर आम्ही रिफ्रेम करायला सांगतो बिलीफ सिस्टम, शब्दरचना बदलली अपेक्षांची की त्रास कमी होतो. जसं उदाहरणार्थ की माझा मदत करणारा स्वभाव आहे, मी मदत करतो मला त्याच्यात आनंद वाटतो, समाधान वाटतं, समोरच्यांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं, असं ओपन माइंडेड राहिलं तर अपेक्षा भंग कमी होतात.
0: असं तुमच्या बोलण्याने फरक पडतो, काउन्सिलिंग फरक होतो,
1: कारण आम्ही काही उदाहरणं वापरतो, काही एक्झाम्पल्स देतो. जसं एक एक्झाम्पल बघूया आपण की समजा आमचा जो पेशंट आहे तो समजा एखाद्या जंगलात गेला आणि समोर बिबट्या आला, तर तो बिबट्याला म्हणेल का की मी व्हेजिटेरियन आहे तू मला खाऊ नको, मी कधी कोणाला खाल्लं नाही तू मला खाऊ नको, असं चालेल का? अशी उदाहरणं दिली की त्यांना क्लिक होतं की नाही तो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे की नाही. तर म्हणून मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम रिफ्रेम करायला शिकतात. फार आदर्शवादी जर अपेक्षा असल्या तर त्या पूर्ण होत नाही. जसं उदाहरणार्थ मला खोटं बोललेलं चालत नाही, खोटं कोणी बोललं तर मला राग येतो. पण आसपास आपण जमाना जर बघितला तर लोक छोटे मोठे खोटं बोलत राहतात आणि मग यांचा संताप होत राहतो, मग हा संताप घरच्यांवर काढतात. मग जेव्हा आम्ही त्यांच्या डिस्कशनमधनं त्यांना काउन्सिलिंग करताना सांगतो की जसा जमाना तशा अपेक्षा ठेवायला पाहिजे की नाही, एकदम आदर्श अपेक्षा ठेवून चालेल का, मग त्यांना लक्षात येतं की अरे हो, मग अपेक्षा कशी बदलायची, की खरं बोलायला मला आवडतं, मी खरं बोलणार, पण कोणी कसं वागावं हा हट्ट मी धरणार नाही, कारण तो त्यांचा प्रश्न आहे. हे जेव्हा थोडे फ्लेक्झिबल होतात ना तेव्हा मनस्ताप कमी होतो आणि स्ट्रेस लेवल कमी होते.
0: वा, अनुज बोलता बोलता हे सेशन संपलं. माझी इच्छा आहे तू पुढच्या रविवारी सुद्धा आमच्या बरोबर असावं, कारण मला वाटतं आपण विषय सुरूच केला नाही. राम मंडळी फेडूया.

भूतकाळातल्या संगीताचा हमराज कार्यक्रम सुरू करीत आहोत. पहिलं गीत कवी हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक हेमंत कुमार, लता मंगेशकर यांनी 1953 पतिता चित्रपटासाठी निर्माण केलं आहे. गाण्याचं हे इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन विकास गौतम यांनी सॅक्सोफोनवर सादर केलं आहे. गाण्यातली धुंदी वाद्याच्या मादक स्वरांमधून उलगडत आहे. गाण्याचे शब्द आहेत, याद किया दिलने कहां हो तुम.

दुसरं गीत गायक उस्ताद फैयाज खां यांनी तोडी रागात आणि खयाल रूपात गायलं आहे. सकाळचा निसर्गरम्य आणि शांत परिसर अलगत आपल्या भोवती विस्तारणार आहे. गाण्याचे शब्द आहेत, गरवा में संग लागी न्यारी तो पिहरवा.

तीसरं गीत कवी राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर यांनी 1954 इल्जाम चित्रपटासाठी निर्माण केलं आहे। आईच्या करुण भावना मीना कुमारींनी पडद्यावर सजीव केले आहेत। गाण्याचे शब्द आहेत, दुनिया में आके जिसने देखा न प्यार माँ का।

चौथं गीत पुन्हा एकदा उस्ताद फैयाज खां गात आहेत. भैरवी रागातला हा दादरा शब्दांमधल्या कुशल हरकतींसाठी आजपर्यंत श्रोत्यांच्या स्मरणात आहे. गाण्याचे शब्द आहेत, चलो काहे को झूठी बनावो बतियारे.

पाचवं गीत कवी पंडित बी सी मधुर, संगीतकार अविनाश व्यास आणि गायिका लता मंगेशकर यांनी 1955 एकादशी चित्रपटासाठी निर्माण केलं आहे। पडद्यावर कमसीन माला सिन्हा आनंदाची फुलं उमलवत आहे। गाण्याचे शब्द आहेत, झुलो झुलो रे झुलना झुलाऊ, तेरे मन भाऊ रे सजन।

निरूपणकार पद्माकर देशपांडे। भाग 210 दशक 16 समास 5 अग्नि निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। वैश्वानर म्हणजे अग्नि हा धन्य आहे। खरी सीता अपहरणापूर्वीच अग्नित ठेवली होती, ती अग्निदिव्याच्या वेळी परत मिळाली असा अध्यात्म रामायणात उल्लेख आहे। त्यामुळे अग्नि हा सीतेचा पिता व रामाचा सासरा आहे म्हणून रामदास स्वामी म्हणतात, धन्य धन्य हा वैश्वानरु रघुनाथाचा श्वशुरु विश्वव्यापक विश्वंभर पिता जानकीचा। ज्याच्या मुखाच्या माध्यमातून भगवंत हा भोक्ता आहे तो ऋषींना फळ देणारा आहे। तम म्हणजे अंधार, हिम म्हणजे थंडी आणि रोग यांचं हरण करणारा विश्वजनांचा भरता असा अग्नी आहे। नाना वर्ण नाना भेद असले तरी सगळ्या जीवमात्रांना अग्नी अभेद आहे। ब्रह्मादिकांना तो अभेद आणि परमशुद्ध आहे। अग्नीमुळे सर्व चालतं, अग्नीमुळे लोक सुखी होतात, अग्नीमुळे सगळे लहान थोर आहेत, अग्नीमुळे पाणी शोषून घट्ट झालं आहे, लोकांना राहण्यासाठी जागा अग्नीमुळे निर्माण झाली आहे। दीप दीपिका नाना ज्वाला सर्वत्र आहेत। पोटामध्ये जठराग्नी आहे, त्याच्यामुळे लोकांना भूक लागते। अग्नीमध्ये अन्न शिजवलं जातं, त्याच्यामुळे भोजनाला रुची येते। अग्नी सर्वांगामध्ये व्यापक आहे, सर्व लोक उष्ण असतात। शरीर उष्ण नसलं तर लोक मरून जातील। आधी अग्नी मंद होतो, पुढे तो प्राणी नष्ट होतो असा अनुभव प्राणी मात्रांना आहे। अग्नीचं बळ असेल तर शत्रूला तात्काळ जिंकता येतं। अग्नी आहे म्हणून जीवन आहे। नाना रस अग्नीमुळे निर्माण झाले, रोगांना अग्नीमुळे तात्काळ आरोग्य प्राप्त झालं। सूर्य सर्वांपेक्षा विशेष आहे, त्यानंतर अग्नीचा प्रकाश आहे। रात्रीच्या वेळी अग्नी माणसाला सहाय्य करतो। एखाद्या सामान्य माणसाकडून अग्नी आणला तरी त्याला दोष नाही। सगळ्या घरांमध्ये अग्नी हा पवित्र आहे। अग्निहोत्र नाना याग अग्नीला प्रसन्न करण्यासाठी केले जातात, त्याच्यासाठी अनेक पूजापाठ केले जातात। देव दानव मानव हे सगळे अग्नीमुळे आहेत। सगळ्यांना अग्नी गरजेचा असतो। मोठ्या प्रमाणावर लग्न करतात, नाना शोभेच्या दारूचे बार उडवतात, भूमंडळावर ते यात्रा करतात, त्याला शोभेचे दारू वापरतात। नाना लोक रोगी होतात, त्यांना उष्ण औषध दिले जातात, त्याच्यामुळे लोकांचं आरोग्य वाढतं। ब्राह्मणासाठी शरीर मन म्हणजे सूर्यदेव आणि उताशन म्हणजे अग्नी याविषयी काहीच संशय नाही। लोकांमध्ये जठरा नळ, सागरामध्ये वडवा नळ, भूगोलाच्या बाहेर आवरणना नळ आणि शिवाच्या नेत्रात विद्युल्लता। काचेच्या भिंगापासून अग्नी होतो, उंच अशा दर्पणापासून अग्नी निघतो। काष्ठाचं मंथन केले असता चकमक करून अग्नी निर्माण होतो। अग्नी सगळ्यांच्या ठाई आहे, कठीण घासल्यावरती तो प्रकट होतो। मुखातून जाळ काढणाऱ्या सर्पामुळे गिरीकंदर देखील जळून जातात। अग्नीसाठी नाना उपाय केले जातात, अग्नीमुळे नाना अपाय होतात। विवेक वापरला नाही तर सगळे निरर्थक आहे। भूमंडळावरती लहान थोर आहेत, सगळ्यांना अग्नीचा आधार आहे। अग्नीच्या मुखामुळे परमेश्वर संतुष्ट होतो असा अग्नीचा महिमा आहे। जितकं बोलेल तितकं उपमा कमी पडतील। उत्तरोत्तर अग्निपुरुषाचा महिमा अगाध आहे। अग्नी जिवंत असेल तर तो सुखी करतो, मेलेल्या प्रेताला भस्म करतो, सर्व भक्षक असं त्याला म्हणतात। त्याची थोरवी काय म्हणून सांगायचे। सगळ्या सृष्टीचा संहार करून वैश्वानर हा प्रलय घडवून आणतो। वैश्वानर किंवा अग्नीमुळे पदार्थ मात्र काहीच उरत नाहीत। नाना उदंड होम करतात, घरोघरी वैश्वदेव चालतात, नाना क्षेत्री दीप जाळतात, देवापाशी दिवे लावतात, निरंजन लावतात, देवांना ओवाळतात, अग्निदिव्य करून खरे खोटे परीक्षा घेतात। अष्टधा प्रकृती तिन्ही लोक सर्वत्र अग्नी व्यापून उरलेला आहे असा अग्नीचा आघात महिमा आहे। त्याला मुखानं किती म्हणून सांगायचं। चारी शृंगे त्रिपदी जात, दोन्ही शिरी सप्त हात असा शास्त्रार्थ आहे। त्याचा अर्थ असा, चार शृंगे म्हणजे धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तीन पद म्हणजे कर्म उपासना आणि ज्ञान, दोन शिर म्हणजे प्रवृत्ती आणि निवृत्ती आणि सात हात म्हणजे सात व्यावृत्ती। शेवटी अग्नी सर्व विश्वात व्यापक आहे असा हा अग्नी उष्णमूर्ती आहे। त्याची मी यथामती माहिती दिली, त्याच्यामध्ये कमी जास्त झाला असेल तर श्रोत्यांनी क्षमा केली पाहिजे असं समर्थ सांगतात। इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे अग्नि निरूपण नाम समास पंचम समाप्त। जय

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. नाम घेणाऱ्याच्या माग पुढं मी उभा आहे. गूढ शोधून काढण्याकडं मनुष्याची नेहमी प्रवृत्ती असते. कोकणामध्ये पाण्याचे झरे आढळतात, ते कुठून येतात हे कळत नाही. म्हणजे केवळ दृश्यामध्ये असणाऱ्या गोष्टींचं देखील मूळ आपल्याला उकलत नाही. मग जे अदृश्यच आहे त्याचं मूळ आपल्याला कसं कळणार? मी बोलतो कसा, माझं मन कुठून येतं हे देहबुद्धीत राहणाऱ्यांना कळणं कठीण आहे. नामामध्ये जे स्वतःला विसरले त्यांनाच मी खरा कळलो. स्वतःच्या प्रपंचाचं कल्याण करून घेण्यासाठी तुम्ही माझ्याकडे येता, पण कोळसा जितका जास्त उगाळावा तितका तो काळाच होत जातो. त्याप्रमाणे प्रपंचामध्ये कसंही केलं तरी दुःखच पदरात पडतं. आपण समजून उमजून ज्या चुका करतो त्यांचा दोष आपल्याकडे असतो. न समजता जी चूक होते त्याचा दोष नाही. प्रपंचाच्या आसक्तीनं दुःख परंपरा येते हा अनुभव दररोज येत असून आपण प्रपंचात आसक्ती ठेवतो हा दोष नव्हे काय? आपलं कुठं चुकतं ते पाहावं आणि जे चुकतं ते सुधारावं. प्रपंचात मनासारख्या गोष्टी कुठं मिळतात? त्या मिळणं न मिळणं आपल्या हातातच नसतं. मग अमुक हवं किंवा नको असं कशाला म्हणायचं? रामाचेच होऊन राहावे म्हणजे झालं. जो रामाजवळ विषय मागतो त्याला रामापेक्षा त्या विषयाचंच प्रेम जास्त आहे असं सिद्ध होतं. मी तुमच्याकडे येतो पण मला येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी ठेवत नाही. मी येण्यासाठी तुम्ही वाट मोकळी करा म्हणजे सतत नामस्मरणात राहा. मी कधीच कुणाबद्दल निराश होत नाही. जो मनुष्य म्हणून जन्माला आला त्याचा उद्धार होणारच. मला रामा वाचून दुसरं जीवलं कुणीही नाही. देहाच्या भोगांना मी कधी कंटाळलो नाही. तुम्ही भगवंताचं नाम घ्यावं या पलीकडं खरोखर मला दुसरी कसलीही अपेक्षा नाही. रात्रंदिवस माझ्या माणसांना मी हेच सांगत असतो की वाटेल ते झालं तरी भगवंताचं नाम सोडू नका. जो माझा म्हणतो त्याला नामाचं प्रेम असलंच पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही घाबरू नका, धीर सोडू नका आणि घ्यायचं झालं तर नामच घ्या. माझा नियम असा आहे की परमार्थाची एकही गोष्ट अशी असता कामा नये की जी व्यवहाराच्या आड येईल. माझ्या गावी पैसा पिकत नाही पण भक्ती मात्र खास पिकते. ज्याच्याजवळ भगवंताचं नाम आहे त्याच्या मागं पुढं मी उभा आहे. मी तुमच्याजवळ आहेच, तो कसा आहे याचा विचार तुम्ही करू नका. तुम्ही नुसतं नाम घ्या, बाकीचं सगळं मी करतो. शुद्धीमध्ये नाम घेण्याची जबाबदारी तुमची आहे. मग झोपेत आणि बेशुद्धीत नाम घेण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती मी सांभाळीन. जिथं नाम तिथं मी हा भरोसा बाळगून असावे तुम्ही. जानके जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

मी बोलते ज्योती चौधरी, मदर्स डे स्पेशल मी प्रणाईज या अभिवाचन कार्यक्रमात आपणा सर्वांचं मनापासून स्वागत। सरोगेट मदर, ज्या दिवसाची मुक्ता 9 महिन्यांपासून वाट बघत होती तो क्षण तिच्या वेणांची प्रतीक्षा करत होता, पण आसुसलेल्या त्या क्षणांनी बंद मुठीतून निघून जाऊ नये म्हणून नकळतपणे मनावर मनामनाचं ओझं लादून त्या कळा देखील मंद होत गेला। 2 दिवसांपासून मुक्ताला डॉक्टर कानिटकर यांच्या नर्सिंग होममध्ये ऍडमिट केलं होतं। त्या दिवसापासूनच मुक्ता तर दगडाच्या मूर्तीप्रमाणे निश्चल झाली होती। डॉक्टर म्हणाल्या, आज आपण वाट बघू, अन्यथा उद्या सिझेरियन करावं लागणार। अभयने मुक संमती दिली। तो तर या पाहुण्याची किती आतुरतेने वाट बघत होता। मात्र मुक्ता डोळे बंद करून घटिका पळांना थोपवून धरण्याच्या प्रयत्नात येणाऱ्या बाळाला उदरी लपवून ठेवण्याचा अट्टहास करीत होती। पण कसं शक्य होणार आहे? तिच्या मनचक्षुसमोर एक एक प्रसंग चलचित्रासमान फेर धरून नाचताना दिसू लागले। 2-3 वर्षापूर्वीच्या मुक्तात आणि आजच्या मुक्तात किती बदल झाला होता। नुकतंच तिने 34वं वर्ष पूर्ण केलं, मात्र संसाराचे पाश कधी स्वीकारले नाही। अलिप्त अशा कोशातच गुरफटून राहायची। संसार म्हणजे पुरुषांची बांधिलकी स्वीकारणं अशी भावना आई बाबांचा संसार बघताना तिच्या मनात झाली। कदाचित त्यामुळे मनस्वी बनली। लग्नाच्या बेडी अडकायचंच नाही हे तिने ठामपणे आचरणात आणलं। मात्र मातृत्वाची ओढ तिला बेचैन करत होती। मातृत्व सुख म्हणजे नक्की काय? बेडी नको लग्नाची, पण मातृत्व सुख अनुभवायचं या अग्निकौटाण्याच्या इच्छेने ती अक्षरशः बेचैन झाली। ती जाहिरात पेपरमध्ये वाचताना तिच्या नजरेस पडली सरोगेट मदर हवी। मोठ्या ठळ अक्षरातला मजकूर मुक्तानं किमान 50 तरी वाचला। मनामनातील द्वंद्वाला तिथेच थांबवून अग्निदिव्य करायचा निश्चय केला। मिस्टर टी अभय असं त्याचं नाव होतं। हैदराबादला मोठा व्यवसाय होता, मात्र त्याच्या सुंदर पत्नीत मातृत्व स्वीकारण्याची क्षमता नव्हती। त्याला मूल तर स्वतःचंच हवं होतं। यावर डॉक्टरांनी त्याला सरोगेट मदर हा पर्याय सुचवला। मुक्ताच्या वेगवेगळ्या टेस्ट करण्यात आल्या। रागिणीची अर्थात अभयच्या बायकोची खूप घालमेल व्हायची। तिला वाटायचं मुक्ता या पर्यायाला योग्य न्याय देणार की नाही। डॉक्टरांनी ओके म्हटलं आणि सर्वांचा जीव भांड्यात पडला। डॉक्टरांच्या सल्ल्यानं दुसऱ्या प्रयत्नात अभयचं बीज मुक्ताच्या गर्भात अंकुरलं। त्यानं जोमानं बाळसे धरायला सुरुवात केली। प्रथम भेटीतच काही नियम आणि अटी ठरल्या होत्या। बाळाचा जन्म होईपर्यंत मुक्ताची पूर्णता देखभाल अभयच्या बंगल्यात होणार। मात्र बाळ 2 दिवसाचं झालं की नवीन आई बाबांच्या अर्थात रागिणी अभयच्या स्वाधीन करून मुक्तानं दूरवर निघून जायचं। बाळाच्या सावलीला देखील तिच्या मीपणाची ओळख जाणवायला नको। यासाठी तिला मिळणार होते 40 लाख रुपये। पैशासाठी नाही तर मातृत्वाचं सुख उदरी साठवण्यासाठी ती अग्निदिव्याला सामोरं जात होती। दिसामासानं मुक्ताच्या उदरी गर्भ वाढत होता। त्याचं गर्भतेज तिच्या चेहऱ्यावर पसरलं होतं। कुणाच्याही भावनांची कदर न करणारी, प्रत्येक गोष्ट चॅलेंज म्हणून स्वीकारणारी ती हल्ली भावनेत अडकायला लागली। चिमणीनं चोचीनं पिल्लाला भरवलेल्या दाणा बघून हलकेच तिचा हात देखील छोट्या पावलानं हळूवार धक्का देणाऱ्या उदरातल्या बाळावरून फिरायचा। मन भविष्याच्या काळजीनं संचित व्हायचं, कारण बाळाच्या जन्मानंतर फक्त 2 दिवस ती त्याला अंजारू गोंजारू शकणार होती। कसं जाणार सामोरं? या प्रश्नानं मुक्ताची झोप पापणीच्या गवाक्षातून दूर दूर निघून जायची। पावसाला सुरुवात झाली होती। प्रचंड वादळानं आसमंत दणाणून गेलं होतं, पण यापेक्षा मोठं वादळ मुक्ताच्या मनात सुरू होतं। सिझेरियन करूनच बाळाचा जन्म झाला। अभय रागिणीच्या आनंदाला सीमाच नव्हती। वेदनामय तरीही अमृतमधूर अशा मातृत्वाचा अनुभव तृप्त मनानं मुक्तानं घेतला। मात्र या आनंदाच्या डोहात तिच्या भावनांचं प्रतिबिंब डोळ्यातून पाजरत होतं। डॉक्टरांनी तिची केस प्रथमपासूनच स्टडी केल्यामुळं तिच्या मातृत्वाची भूक त्या नजरेनं समजू शकल्या। त्या म्हणाल्या, मिस्टर अभय, किमान आठवडाभर तरी मातेच्या दुग्धपानाची बाळाला नितांत आवश्यकता आहे। त्यामुळे
8 दिवस त्याला आईच्या स्वाधीन करावं, किती आनंद झाला तिला या वाक्यानं. त्या आईनं बाळाला जवळ घेतलं की पान्हा उफाळून यायचा. त्याच्याबरोबर मिळणारा एक एक क्षण, हृदयाच्या अंतस्थ कप्प्यातील कुपीत ती जपणूक करण्यासाठी डोळ्यातील अखंड वाहणाऱ्या गंगाजलानं वेष्टीत करून ठेवायची. सकाळीच रागिणी आली. तिला बघून मुक्ता मनोमन समजून चुकली, आता बाळापासून आपल्याला कायमचं दूर जायचा क्षण आलाय. करारच होता ना तसा, पण करार करणं आणि अनुभवणं यात खूपच अंतर होतं. हृदयाचा भावनिक रस्ता होता मध्ये मायाजीव बसणारा. आज कळते देवकी मातेच्या त्यागाची महती. नाही नाही, मी देवकी होऊ शकत नाही, मी देवकी होऊ शकत नाही. कसं करू यशोदेच्या स्वाधीन मी माझ्या कृष्णाला, असं म्हणत तिनं अधिकच त्याला कौटाळलं. अश्रुधाराने बाळाचं अंग चिंबचिंब भिजलं. बाळ मात्र हसऱ्या जीवणीनं आईकडे टक लावून बघत होतं. काय म्हणत होतं ते? रागीने हलकेच बाळाला उचलून घेतलं. अभयने 40 लाख रुपये रोख मुक्ताच्या हाती दिले. म्हणाला, आम्ही बाळाला घेऊन घरी जातोय, आपली कमिटमेंट लक्षात आहे ना तुला, तुला आता निघायला हवं. एक वार त्या काळजाच्या तुकड्याला तिने डोळे भरून बघितलं. पूर्ण रक्कम बाळाच्या हातात दिली, पण त्या पठ्ठ्यानं पैसे न पकडता मुक्ताच्या साडीचा पदर पकडला. चिमुकल्या मुठीतून तो पदर सोडवताना किती यातना झाल्या असतील त्या मातेला. हे पैसे या कृष्णाला बाळलेणं म्हणून द्या हो, या देवकी मातेकडून. मुक्ताचा स्वर कातर झाला, डोळे भरून वाहू लागले. पुढे तिच्यानं बोलवेना. बाळाच्या कपाळाचं अवघ्राण करून आपलं सामान घेऊन ती तडक निघाली. पावसाने बाहेर जोर धरला. गवताच्या पातीसारखे धारदार थेंब तिच्या अंगावर मारा करीत होते, पण ती ओलेती बाळंतीन तिला पावसाची मुळीच तमान होती. ओल्या अंगावर घट्ट पदर लपेटून ती अवंगठून बसली होती. धाड धाड करत गाडी आली आणि मुक्ताची तंद्री भंगली. चटकन ती गाडी चढू लागली. तोच कुणीतरी तिचा हात धरला. थांब मुक्ता, थांब, तिने प्रतिप्रश्न केला. आधी तू खाली ये. अगं घरी गेल्यापासून बाळानं जे रडणं सुरू केले थांबण्याचं नावच नाही, ओठ सुकून गेले. चल घरी, तानूला रडतोय हे ऐकताच मुक्ताच्या मनात कालवाकालव सुरू झाली. लगेच ती खाली उतरली आणि घरी आली. तानूला आईच्या कुशीत सुखनैव विसावला. अमृतधारा बरसू लागल्या. मुक्ता मनोमन कृष्णाचे आभार मानत होती. मातृत्व शक्तीचा विजय झाला होता. तर मंडळी, हा होता आजचा आपला मदर्स डे स्पेशल मी पण आईच हा कार्यक्रम. भेटूयात पुन्हा

0: राम राम मंडळी. राजेश नांदुरराव आहेर म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू आहेरमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. मंडळी, आजकाल आपल्याला खूप टेन्शन यायला लागलंय आणि आपल्याला टेन्शन येतं हे आपल्याला समजत नाहीये, आपल्या मित्रांना समजत नाही, त्यांना वाटतं की अरे याचा स्वभाव आहे, घरच्यांना समजत नाही, बिचारा स्ट्रेसमध्ये काही टेन्शनमध्ये असेल त्याच्यामुळे घास अचानक चिडचिड का करतो, का गप्प का राहतो, इतरांशी बोलत नाही, पहिले किती मस्ती मजाक करायचा, हे खायला पाहिजे ते खायला पाहिजे असं, आजकाल छोटे छोटेशा गाड्या गोष्टींवर नाराज होतोय, आंघोळीचं टाळतोय, फिरायला जात नाही, नुसता बेडवरच राहतो, टी व्ही बघत राहतो, टी व्ही चालू आहे पण टी व्हीकडे लक्ष नाहीये, मोबाईलमध्ये खूप गुरफटलेला आहे. आपल्याला वाटतं आजकाल सगळेच असं करतात, त्याच्यात काय विशेष? पण हळूहळू हळूहळू हळू ते बिल्टअप होत जातात, कळत न कळत. मग तो एक तर एकलकोंडा होतो, घराच्या बाहेर राहतो किंवा घरातच त्याच्याच रूम मध्ये राहतो, शांत होत जातो, लॉस्ट होत जातो, त्याला समजत नाही, त्याला स्वतःला समजत नाही तो काय बोललाय काय नाही, आणि मग त्याचा परिणाम असा होतो की काहीच समजत नाही, मग त्यावेळेस कन्फ्युजन होतो. मग म्हणतात सायकोलॉजीकडे जायला पाहिजे, सायकियाट्रिस्टकडे जायला पाहिजे, काउन्सिलरकडे जायला पाहिजे, पण ह्या तिघांपैकी जायचं कुठे? आपल्याला नेमकं काय झालंय? मग हे शेजारच्याला कळायला नको, समोरच्याला कळायला नको, मित्रांना कळायला नको, म्हणजे अजून चूप. जवळच्या डॉक्टरकडे जायचं, याला झोप येत नाही, हा जेवत नाही, पण ते कारण आहेत का? आणि मग ते कारणाची आपल्याला लाज का वाटते? मुळात ह्या गोष्टीची पूर्ण माहिती करून घेण्यासाठी आज आपल्याबरोबर डॉक्टर आनंद पाटील. 25 वर्ष पूर्ण झालेत, कॉंग्रॅच्युलेशन.
1: थँक्यू.
0: आणि आमचे 10 वर्ष पूर्ण झाले.
1: लवली.
0: तर मंडळी, नेमकं काय आहे मेडिटेशन? प्रत्येक गोष्टीचा इलाज आहे का? सायकोलॉजीचे मेडिसिन, सायकियाट्रिस्टचे मेडिसिन घ्यायचं म्हणजे त्याची सवय लागते का? त्याचा दुष्परिणाम होतो का? नाही नाही नाही नाही, ते औषधं नाही, नाही नाही बाबा, आपलं काहीतरी आयुर्वेदिक होमिओपॅथिक दुसरं काहीतरी घ्या, ते औषधं नको. ह्याच्यावर परखड माहिती देण्यासाठी आपल्या बरोबर आहे डॉक्टर आनंद पाटील. आनंद, राम राम.
1: नमस्कार
0: आनंद. मला सगळ्यात पहिले सांग, सायकोलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर, अजून काय काय असेल, ते म्हणजे नेमकं काय, त्याच्यातला फरक काय?
1: हा प्रश्न सगळ्यात कॉमनली आम्हाला विचारला जातो आम्ही कुठल्याही सोशल सिच्युएशन मध्ये गेल्यावर. तर कन्फ्यूज करतात लोक, तुम्ही सायकोलॉजिस्ट आहात का सायकियाट्रिस्ट आहात? सायकियाट्रिस्ट बेसिकली हे MBBS डॉक्टर्स असतात आणि नंतर 3 वर्ष MD सायकियाट्रीमध्ये करतात. आणि सायकोलॉजिस्ट जे असतात तर त्यांनी BA, MA किंवा PhD सायकोलॉजी केलेलं असतं. तर हा मेन फरक आहे की सायकियाट्रिस्ट हे डॉक्टर असतात आणि सायकोलॉजिस्ट हे काउन्सिलर्स असतात.
0: दे आर काउन्सिलर्स अँड यू आर डॉक्टर.
1: आणि सायकियाट्रिस्ट जे आहेत ते औषधं पण देऊ शकतात आणि काउन्सिलिंग पण करू शकतात.
0: ओके.
1: जनरली सायकियाट्रिस्ट आणि काउन्सिलर्स हे एका टीम मध्ये काम करतात. जसं एखादा MD फिजिशियन असतो त्याच्याबरोबर पॅथॉलॉजिस्ट असतो, रेडिओलॉजिस्ट असतो, तर तसं सायकियाट्रिस्टच्या टीम मध्ये सायकियाट्रिस्ट, काउन्सिलर्स, सोशल वर्कर्स अशी ती टीम मध्ये काम करतात.
0: सोशल वर्कर्स का असतात? त्यांचं कारण
1: म्हणजे कम्युनिटी वर्क, की काही पेशंट्सला फॉलोअप करण्यासाठी, जसं त्या गुजर गोळ्या घेत असतील नसतील त्यांना, कधी कधी आम्ही कम्युनिटीमध्ये होम व्हिजिट्स पण करायला सांगतो.
0: ओके.
1: काही अडलं असेल, पेशंट यायला तयार नसतो तर त्याची मनाची तयारी करण्यासाठी.
0: ओके. म्हणजे ते ऍक्सेप्टन्स करण्यासाठी की नाही नाही मला काही त्रास नाहीये. म्हणजे आता समजा माझ्याकडे पेशंट आहे, मला माहिती आहे की त्याला सायकियाट्रिस्टकडे जायला जाणं गरजेचं आहे त्याने, पण तो तयार नाही अजिबात, आणि मग अशा वेळेस मी तुझी मदत घेण्यासाठी येतो, तेव्हा तुझा अप्रोच काय असतो?
1: तर जनरली
0: माझं प्रामाणिक मत आहे की त्याला औषधाची गरज आहेच.
1: तर जनरली नातेवाईक आधी भेटायला येतात, ते सगळे वर्णन करून सांगतात की काय बदल झालेले आहेत, त्याच्यातनं आम्हाला अंदाज येतो की डायग्नोसिस काय आहे, आणि मग तसं आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो. तर बऱ्याच वेळा पेशंट त्यांना मान्य करायला तयार नसतात की त्यांना प्रॉब्लेम आहे, किंवा त्यांना तो शिक्का लावून घ्यायचा नसतो की मी मानसिक रुग्ण पेशंट आहे म्हणून. म्हणून ते म्हणतात की नाही मी मॅनेज करेल, माझ्या लेवलला मी करेल, मला थोडा वेळ लागेल पण होऊन जाईल. तर ते आपल्या आपल्या लेवलवर मॅनेज करायचा प्रयत्न करत असतात, पण जेव्हा ते जमत नाही तेव्हा आमचा रोल सुरू होतो. कारण आपल्या रेग्युलर लाईफमध्ये सुद्धा चॅलेंजेस येत राहतात आणि ते बरेच लोक आपल्या लेवलला हँडल करतात. घरातले वडील माणसं असतात, फ्रेंड्स असतात, त्यांच्या सपोर्टने ते त्या प्रॉब्लेममधून बाहेरही येतात. पण जेव्हा त्या सपोर्ट मिळाल्यानंतर सुद्धा जर ते प्रॉब्लेममधून बाहेर येत नसतील, याचा अर्थ आजाराची लेवल गाठलेली आहे आणि मग प्रॉपर सल्ला घेतलेला बरा.
0: न्यूक्लिअर फॅमिली झाल्यामुळे हे परिणाम वाढलेत का? कसं काय नाही,
1: डेफिनेटली फरक पडलेला आहे, कारण तो जो फॅमिली सपोर्ट होता तो कमी झाला ना. बोलायला कोणीतरी होतं आणि गाईड करायला लोक होते पूर्वी, किंवा आपल्याला माहिती असतात एक निर्धास्त असायचं माणूस की आपल्या पाठीमागे लोक उभे आहेत. आता न्युक्लिअर फॅमिली झाल्यामुळे काय झालंय की आपणच आपले प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, आणि जेव्हा आपण थकतो तेव्हा कुणाकडे जायचं, मित्र पण बिझी असतात आजकाल, प्रत्येकाला आपले आपले प्रॉब्लेम्स आहेत.
0: बर, आता पेशंट तुझ्याकडे यायला तयार नाहीये, मी तुझ्याकडे आलोय की माझा हसा असा आहे, तो पेशंट यायला तयार नाही, मग मी तुझ्याकडे येऊ शकतो?
1: हो डेफिनेटली, नातेवाईकांनी अप्रोच करायला पाहिजे, म्हणजे त्यांना
0: हे कारण हे सबस्टिट्यूट होऊ शकत नाही की पेशंट यायला तयार नाही.
1: नातेवाईकांनी डेफिनेटली पुढे यायला पाहिजे, विचारायला पाहिजे की काय करायला हवं.
0: मग त्यावेळेस तुझे काय साधारण सल्ले असतात?
1: तर मग आम्ही हिस्ट्री ऐकल्यानंतर आम्ही त्यांना गाईड करतो की असा असा आजार असण्याची शक्यता आहे, त्याला भेटल्यावर ते कन्फर्म होऊन जाईल. मग अशा आजारांसाठी काउन्सिलिंग महत्वाचं आहे का औषधोपचार आणि काउन्सिलिंग कॉम्बिनेशन महत्वाचं आहे, असं आम्ही गाईड करतो.
0: ओके.
1: आणि मग बऱ्याच वेळा त्यांना आम्ही समजून सांगतो की कसं सांगायचं पेशंटला की तो तयार होईल.
0: ओके.
1: तसं उदाहरणार्थ जेव्हा आम्ही पेशंटला सांगतो की तुला गरज आहे ट्रीटमेंटची, तर पेशंट ऐकत नाही, तो डिफेन्सिव्ह होतो. मग आम्ही नातेवाईकांना सांगायला सांगतो की अशा अशा गोष्टींचा तुला त्रास होतोय ना, तुला स्ट्रेस येतोय ना, तर एकदा आपण चर्चा करूया डॉक्टरांबरोबर, ते काय सांगतात आपण ऐकून बघू, पटलं तर कर नाही तर नको करू, असं थोडंसं ओपन माइंडेड ठेवलं ना की ते तयार पण होतात. एकदा आमच्याकडे आला तर आम्ही बरोबर त्याला हिस्ट्री घेताना, एकदा आमच्याकडे आला की हिस्ट्री घेताना आम्ही बरोबर रॅपो डेव्हलप करतो, आणि मग त्याचा विश्वास जिंकल्यामुळे मग तो यायला तयार होतो. बऱ्याच वेळा एक कॉमन एक्सपिरियन्स मला सांगतो पेशंटचा की पेशंट हेझिटंट असतो, असं म्हणतो की आम्ही 6 महिने झाले विचार करतोय यायचंय जायचंय, शेवटी आज आलो, मला वाटलं होतं की काय सीन असेल ह्या सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये, कोण वेडा असेल, सिनेमात दाखवतात तसं.
0: हो हो हो.
1: आणि इथे आलो तर सगळे शांतपणे बसलेले होते, 4 चौघांसारखे लोक बसलेले होते, मला वाटलं मी सायकॅट्रिक क्लिनिकमध्ये आलो का कुठल्या नॉर्मल हॉस्पिटलला आलो.
0: हे आनंद मला सांग, सामान्य जनतेच्या दृष्टीने मला हे सांग, पेशंट तुझ्याकडे पहिल्यांदा आला तर तो कोणत्या मूडमध्ये असतो? म्हणजे तो घाबरत आलेला असतो का, त्याला लाज वाटत असतं का, तो लपत लपत येतो आजच्या तारखेला, कसा येतो?
1: म्हणजे बऱ्याच लोकांना हा संकोच असतो की आपल्याला कोणी तिथे बघेल का, कोणी ओळखीचं भेटेल का, मग तो आपल्याबद्दल काय विचार करेल, हा संकोच ह्या जगात सुद्धा आहे,
0: अजूनही आहे, पण तो अवेअरनेस होतोय, आता लोकांना ऍक्सेप्ट करतात.
1: बरेच लोक न्यूजपेपरमध्ये आर्टिकल्स वाचून सुद्धा येतात की त्याच्यामुळे त्यांचं डायग्नोसिस होतं, अरे हा मला तर हीच लक्षण आहेत, आपण जायला पाहिजे. तर हा जो प्रचार होतोय सोशल मीडियाच्या माध्यमातून, न्यूजपेपर आर्टिकल्समधनं, त्याच्यामुळे लोकांना लक्षात यायला लागलं की अरे याच्यासाठी मदत अवेलेबल आहे, आणि लोक पुढे यायला लागलेत. आता
0: मला एक सांग, समाज आणि सायकियाट्रिस्ट यांच्यामध्ये एवढा दुरावा अजूनही का आहे? म्हणजे आम्ही लोक अजूनही का घाबरतो, आम्हाला लाज वाटते का आमच्या मनात असं बिंबवलं गेलंय की सायकियाट्रिस्टकडे गेले त्यांनी मेडिसिन दिली की तुम्ही डिपेंडंट राहाल, तो काय सायकियाट्रिस्ट देऊन देतो काय झोपेच्या गोळ्या?
1: तर समाजामध्ये खूप गैरसमज अजूनही प्रचलित आहेत. पहिला गैरसमज काय आहे की मानसिक आजार जे आहेत हे मानसिक आजार असल्यामुळे तिथे डॉक्टर काय करणार, मला प्रॉब्लेम्स आहेत मला हँडल करायचे तर तिथे डॉक्टर काय करणार, असा सुद्धा एक समज आहे. दुसरा गैरसमज काय की जर डॉक्टर गोळ्या देतील तर त्या झोपेच्या गोळ्या असतील का, मला त्याची सवय तर नाही लागणार ना, त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट असतात का. पेशंट म्हणतात की आम्ही एक पेशंट बघितला होता, तो अगदी गुमसुम राहतो, तर त्याला बरेच दिवस झाले ट्रीटमेंट चालू आहे, त्याच्या गोळ्या बंदच झाल्या नाही. तर त्यावेळेस मग जेव्हा ते पहिल्यांदा येतात हे प्रश्न विचारतात आम्हाला, तर तेव्हा आम्हाला चान्स मिळतो त्यांच्या मनातले समज गैरसमज दूर करायला. तर पेशंट एज्युकेशन हा फार महत्वाचा भाग आहे आमच्या ट्रीटमेंटचा. मग आम्ही त्यांना समजून सांगतो की तो पेशंट जो तुम्ही बघितलाय जो 10 वर्षांपासून गोळ्या घेतोय तर तो गुमसुम राहतोय, तर तो गोळ्यांमुळे गुमसुम राहतोय असं नाही, तर तो त्याला सिझोफ्रेनियाचा आजार असेल, तर जो जसं डायबिटीस ब्लड प्रेशरला कसं लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावे लागते तसं सिझोफ्रेनियाच्या आजाराला पण लॉंग टर्म ट्रीटमेंट घ्यावी लागते. तर म्हणून तो गोळ्यांमुळे गुमसुम आहे असं नाही, तर त्या आजाराचं स्वरूप पण तसं आहे, ती लक्षणं तशी आहेत म्हणून तो तसा आहे.
0: आनंद मला एक सांग, आता खूप बेसिक प्रश्न आहेत, तुला वाटतील की हे काय प्रश्न आहेत, तुमची जी औषधं असतात ते एक्झॅक्टली झोपेच्या गोळ्यासारखं काम करतात की नाही, तुमचे मेडिसिन्स एक्झॅक्टली काय करतात?
1: खूपच सुंदर प्रश्न आहे, ह्या प्रश्नामुळे खूप लोकांचे गैरसमज दूर होतील. तर आजार का होतात हे मी थोडक्यात सांगतो की जसं डिप्रेशन आहे, तर डिप्रेशनची बरीच कारणं असतात, पण त्याच्यातलं एक फिजिओलॉजिकल कारण हे असतं की ब्रेनमध्ये विचारांचं आणि भावनांचं जे केंद्र असतं, तर त्याच्यामध्ये सिरोटोनिन नावाचं एक केमिकल कमी झालं की माणसाला उदास वाटायला लागतं, उत्साह कमी होतो, इंटरेस्ट कमी होतो, झोपेवर परिणाम होतो. तर उपचार करताना सिरोटोनिनचे लेवल वाढवणारी आम्ही औषधं देतो, म्हणजे मूळ कारण दुरुस्त होतं. तर ही स्पेसिफिक औषधं असतात.
0: याचा झोपेच्या गोळीशी काही संबंध
1: नाही.
0: आणि सेरोटोनिन का कमी होतं?
1: सेरोटोनिन बऱ्याच वेळा वेगवेगळ्या कारणांमुळे कमी होतं. पहिलं प्रमुख कारण असतं फॅमिली हिस्ट्री. हा, जर आई वडिलांना, काका काकूंना, मावशीला जर कोणाला डिप्रेशन किंवा मग दुसरे मानसिक आजार असतील तर पुढच्या पिढीला चान्सेस वाढतात तसे आजार होण्याचे. आणि जनरली काय होतं की घरात जर कोणाला मानसिक आजार असेल तर त्या मुलाचं लहानपणापासून जे संगोपन असतं त्याच्यावर पण परिणाम होतो ना. आणि म्हणून जेनेटिक्स पण आहे आणि जे संस्कार त्याच्यावर पडतात जे अर्धवट संस्कार पडतात, कारण आई किंवा वडिलांना जर मानसिक आजार असेल तर त्यांची कॅपॅसिटी थोडीशी कमी होते. ह्या दोन्ही गोष्टींचं कॉम्बिनेशनमुळे त्याच्यावर पण त्याचे परिणाम होत असतात. तर जेनेटिक्स आणि नर्चरिंग ह्या दोघांचं कॉम्बिनेशन आहे त्याच्यामुळे हे आजार होतात. जसं दुसरं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर सिझोफ्रेनियाचा जो आजार आहे किंवा संशयाचा आजार म्हणतो आम्ही त्याला,
0: सिझोफ्रेनियाला,
1: हा, तर त्याच्यामध्ये डोपामिन नावाचं केमिकल असतं ते वाढलेलं असतं.
0: सिझोफ्रेनियामध्ये नेमकं काय होतं
1: तर आधी मी हे पूर्ण करतो आणि मग सांगतो की जसं डोपामिन वाढलं की संशय यायला लागतो, भास व्हायला लागतात, सेरोटोनिन कमी झालं की उदास वाटायला लागतं, दडपण यायला लागतं, घबराट व्हायला लागते. तर आम्ही औषधं देताना स्पेसिफिक औषधं देतो तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी. म्हणून आमची जी औषधं असतात ही झोपेच्या गोळ्या नसतात तर ती स्पेसिफिक आजार बरं करणारी औषधं असतात. हा, एखाद्या पेशंटला जर असं लक्षण असेल की त्याला संशयाबरोबर झोपे लागत नाही तर आम्ही निवडताना पण झोपेची गोळी न देता अशी गोळी निवडतो ज्याच्याने मूळ आजार पण बरा होईल आणि झोपही लागेल. तर बऱ्याच वेळा आम्ही झोपेच्या गोळ्या कमी देतो कारण आम्हाला त्याची जाणीव आहे की झोपेच्या गोळ्यांची सवय लागू शकते. इनफॅक्ट आपण जर असं म्हटलं की जे फॅमिली डॉक्टर्स असतात किंवा फिजिशियन असतात तर त्यांना इतर गोळ्या माहीत नसतात म्हणून ते पेशंटला सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देताना झोपेची गोळी देतात. पण आम्ही उलट झोपेच्या गोळ्या कमी वापरतो. आम्ही मूळ आजार बरं होणाऱ्या गोळ्या जास्त वापरतो आणि अशा गोळ्या निवडतो ज्याच्याने झोपेची गोळी न देता सुद्धा झोप लागेल अशी सोय करता येते. जसं मी सिझोफ्रेनिया आजाराचं उदाहरण घेतलं तर पूर्वी एक म्हण होती की संशयाला औषध नसतं, पण आता बदललं सगळं. संशयाला सुद्धा औषध आहे, स्पेसिफिक औषध आहे ज्याच्याने संशय दूर होतो. एक किस्सा सांगतो तुला. माझ्याकडे एक 70 वर्षाचा वयस्कर माणूस आला, त्याची 60 वर्षाची पत्नी होती, मुलं त्यांना घेऊन आले आणि म्हणाले की बाबांना काय झालं बघा जरा. तर ते आईवर संशय घेतात. आई पण म्हणाली डॉक्टर मी जेव्हा सुंदर दिसायची तेव्हा त्यांनी कधी संशय घेतला नाही, आता माझे समोरचा दात पडलाय आणि ह्या वयात ते माझ्यावर संशय घेतात की तू कोणाशी तरी बोलतेस म्हणून. तर बाबांना विचारलं की बाबा, तर ते म्हणाल की मला कानात आवाज येतात किती बोलताना मला ऐकू येतं. मी विचारलं त्यांना की किती वाजता, तर ती रात्री 2 वाजता बोलते. आणि त्यांची पत्नी म्हणाली अहो मी डाराडोर झोपलेली असते त्यावेळेस. मग यांना आवाज कुठून येतात? मग लक्षात आलं की त्यांना भास होत होते. तर ज्यांना दुसऱ्या कोणालाच आवाज येत नाही पण त्यांना आवाज यायचे त्याला आम्ही भास म्हणतो, किंवा त्याला ऑडिटरी हॅल्युसिनेशन म्हणू आपण. तर त्यांना स्पेसिफिक गोळी दिली आणि त्यांचा संशय दूर झाला. तर अशा पद्धतीने अगदी सिंपल पद्धतीने उपचार करता येतात जर प्रमुख कारण ओळखता आलं तर.
0: मला एक सांग, सायकेट्रिक आजारांमुळे सगळ्यात जास्त भीतीदायक सिझोफ्रेनिया म्हणतात, बरोबर आहे?
1: बरोबर आहे.
0: का बरं भीतीदायक?
1: सिझोफ्रेनिया हा आजार कमी वयात सुरू होतो, म्हणजे ज्या वयात लोकांना आपलं करिअर सेटल करायचं असतं, एज्युकेशन पूर्ण करायचं असतं, आपल्या पायावर उभं राहायचं असतं, नेमकं त्या काळात तो आजार सुरू होण्याची शक्यता जास्त असते. मग त्याच्यामुळे त्यांची पुढची सगळी प्रगती त्याच्यावर परिणाम होतो. तर म्हणून त्याला त्रासदायक आजार असं म्हणतो आपण. आणि तो लॉंग टर्म चालणारा आजार असतो.
0: लॉंग टर्म इन द सेन्स,
1: म्हणजे असं समजू आपण की 30% पेशंट असे असतात की ज्यांचा वेळेत उपचार केला तर 1-1.5 वर्ष ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांच्या गोळ्या कमी कमी करून बंद करतो आम्ही आणि 30% पेशंट्समध्ये आजार उलटून येत नाही. ते लकी पेशंट्स आहेत. पण 70% पेशंट असे असतात की गोळ्या बंद करून बघितल्यानंतर काही दिवसांनी त्यांचा आजार परत उलटून येतो. मग अशा वेळेस आपल्याला परत ट्रीटमेंट सुरू करावी लागते. मग आम्ही मनातल्या मनात नोट करतो की याचा एकदा आजार उलटून आला तर हा परत उलटून येऊ शकतो, तर परत तिसऱ्यांदा आजार होऊ नये म्हणून मग आम्ही मेंटेनन्स थेरपी देतो त्यांना. मग त्यांना सांगतो की कमी पॉवरची का होईना आपण एखादी गोळी चालू ठेवू म्हणजे हे तिसऱ्यांदा चौथ्यांदा होणार नाही. तर मेंटेनन्स थेरपी त्यांना द्यावी लागते.
0: हेरिडेटरी अँड सायकॅट्रिक इलनेस याचा किती संबंध?
1: आमचे सगळे आजार जे आहेत मानसिक आजार हे सगळे हेरिडेटरी आजार आहेत.
0: काय बोलतो?
1: त्याचं कारण काय आहे की सगळे मानसिक आजार हे ब्रेनशी रिलेटेड असतात आणि ब्रेनमध्ये काही केमिकल चेंजेस होतात म्हणून ते आजार होत असतात. बऱ्याच वेळा आम्हाला डिप्रेशनचा पेशंट म्हणतो की डॉक्टर माझं सगळं चांगलं आहे, माझं इन्कम चांगलं आहे, माझं फॅमिली सपोर्टिव्ह आहे, मग मला उदास का वाटतंय? असा समज आहे ना की काहीतरी घडलं त्याच्यामुळे मग उदास वाटायला लागलं.
0: यांना उदास वाटतं म्हणजे नेमकं काय होतं रे?
1: म्हणजे त्यांना त्यांचा जो मूड असतो तो उदास असतो, इंटरेस्ट लेवल कमी झालेली असते, एनर्जी लेवल कमी झालेली असते, उत्साह कमी झालेला असतो, आणि ज्या गोष्टी त्यांना पूर्वी आवडायच्या त्याच्यात त्यांना मन लागत नसतं, कॉन्सन्ट्रेशन होत नसतं, जेवणावर झोपेवर परिणाम झालेला असतो. तर ही लक्षणं आली की मग आम्ही म्हणतो की डिप्रेशन नावाचा आजार सुरू झालेला आहे. तर जो कॉमन समज आहे की काहीतरी टेन्शन आल्यावर आजार होतात असं पण नाही, काही केसेसमध्ये विनाकारण सुद्धा ही आजाराची लक्षणं सुरू होतात. त्याला आम्ही म्हणतो फिजिओलॉजिकल डिप्रेशन किंवा बायोलॉजिकल डिप्रेशन आम्ही त्याला म्हणतो. त्याला प्रसंग लागत
0: नाही, हेरिडेटरी.
1: हा, हेरिडेटरी जर हिस्ट्री असेल तर चान्सेस जास्त असतात. पण कधी कधी असंही होतं की घरात कोणालाच नाहीये पण कुठून तरी पहिला पेशंट सुरू होतो त्या घरामध्ये आणि मग तिथून पुढे रिस्क वाढते हेरिडेटरीची, असं पण बघितलं गेलेलं आहे.
0: हे आजाराला काउन्सिलिंग किती प्रमाणात मदत करतं? जर काही लोक फक्त काउन्सिलरकडे जात असले मेडिसिन अवॉइड करण्यासाठी, तर
1: जे न्यूरोटिक इलनेसेस आहेत जसं उदाहरणार्थ डिप्रेशन, एन्झायटी, फोबिया, भीतीचे आजार, उदासीनतेचे आजार किंवा पर्सनॅलिटीचे प्रॉब्लेम्स असतात, तापट स्वभाव आहे, ह्या स्पेक्ट्रम मधले जे आजार आहेत त्याच्यामध्ये काउन्सिलिंगचा रोल असतो. पण जर सायकॉटिक इलनेसेस असले जसं उदाहरणार्थ संशयाचा आजार, त्यांना कितीही समजावलं तरी ते म्हणतात नाही मला माहिती आहे की हे असंच आहे, तर ते पक्क बसलेले असतं, खटकी पडलेली असतं म्हणतो आपण. तर जे सायकॉटिक डिसऑर्डर्स आहेत तर त्यांना काउन्सिलिंग जास्त उपयोग होत नाही, पण डिप्रेशन अँझायटीसाठी काउन्सिलिंगचं डेफिनेट रोल आहे. आणि असं बघितलं गेलेलं आहे की फक्त काउन्सिलिंगचे पेशंट्स किंवा फक्त औषधाने उपचार केलेले पेशंट याच्यापेक्षा काउन्सिलिंग आणि औषधोपचार एकत्र केलेले पेशंट जास्त चांगले बरे होतात.
0: काउन्सिलिंग नेमकं काय करतं?
1: तर काउन्सिलिंगमध्ये काय करतो आम्ही की पेशंटचे जे फॉल्टी थिंकिंग पॅटर्न्स आहेत, चुकीच्या विचार करण्याची पद्धती जी असतात ते ओळखतो आणि मग त्याच्यात चर्चा करून त्यांना हे पटवून देतो की बघा असं जर विचार कराल तर मग तुम्हाला त्रास होणारच आहे. जर समजा इरॅशनल बिलीफ्स असतील त्यांच्या काही किंवा इनलॉजिकल बिलीफ्स असतील किंवा फार आयडियलिस्टिक बिलीफ्स असतील.
0: अच्छा, आयडियलिस्टिक पण वाईट का?
1: हो, कारण आजच्या जगामध्ये आयडियलिस्टिक अपेक्षा किंवा बिलीफ पूर्ण होणार का?
0: मला एक्झाम्पल देतो आयडियलिस्टिक, तिन्ही उदाहरण दे.
1: तर एक कॉमन बिलीफ असतं लोकांचं की मी कोणाचं वाईट केलं नाही, माझं कोणी वाईट करू नये,
0: ज्योतिषाचं सेंटेंस आणि ज्योतिषावर पूर्ण विश्वास.
1: तर अशी जर बिलीफ असेल तर असं वाटतं ना, नॅचरल ना, मी कोणाचं वाईट केलं नाही तर माझं कोणी वाईट करू नये. पण असं घडतं का जीवनात? असं नाही घडत ना. मग काय होतं? त्यांना अपेक्षा भंग होतो, त्यांना धक्का लागतो की अरे मी कोणाचं वाईट केलं नाही, मलाच लोक धोका देऊन गेले, किंवा मी माझ्या मित्राची मदत केली त्याला गरज होती तेव्हा, आता मला गरज आहे पण तो म्हणतो की माझ्याकडे पैसे नाहीत, तुझे पैसे मी नंतर परत करेन, माझ्याकडे आल्यावर परत करीन, मग माझे पैसे अडकले आणि मला आता गरज आहे, मग तो त्याचा हिरमूड होतो. मग त्याचा असं म्हणतो ना की आपण माणुसकीवरचा विश्वास उडून जातो आणि मग त्याला धक्का बसतो, तो नाराज होतो, मग तो विचार करायला लागतो की भलाई का जमाना नाही राहा असं म्हणतात ना. तर मग असे जेव्हा आमच्याकडे पेशंट्स येतात की मोठ्या भावाने खूप केलेलं असतं, छोट्या भावाचं शिक्षण केलेलं असतं, बहिणीचं लग्न केलेलं असतं, आणि जेव्हा त्याच्या मुलांचं लग्न करायची वेळ येते तेव्हा सगळेजण हातवर करतात, सगळे म्हणतात की आता आमच्याकडे नाही आहे, असं नाही तसं नाही, नंतर जाणीव पण ठेवत नाही की भावाने एवढं केलं, मग तो डिप्रेशनमध्ये आमच्याकडे येतो. मग चर्चेत ना आम्ही ओळखतो की अरे हे फारच आदर्श विचार तुझे, तू मदत केलीस, तुझा स्वभाव आहे मदत करणारा म्हणून तू केलीस, समोरच्या व्यक्तीने कसं वागायला पाहिजे याच्या अपेक्षा तू कसं ठेवू शकतो, तू त्याच्या स्वभावानुसार वागेल. हे जेव्हा लक्ष द्यायला लागतं त्यांच्या, मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम थोडे बदलतात. तर आम्ही रिफ्रेम करायला सांगतो बिलीफ सिस्टम, शब्दरचना बदलली अपेक्षांची की त्रास कमी होतो. जसं उदाहरणार्थ की माझा मदत करणारा स्वभाव आहे, मी मदत करतो, मला त्याच्यात आनंद वाटतो, समाधान वाटतं, समोरच्यांनी कसं वागावं हे त्यांनी ठरवावं, असं ओपन माइंडेड राहिलं तर अपेक्षा भंग कमी होतात.
0: असं तुमच्या बोलण्याने फरक पडतो, काउन्सिलिंग फरक होतो,
1: कारण आम्ही काही उदाहरणं वापरतो, काही एक्झाम्पल्स देतो. जसं एक एक्झाम्पल बघूया आपण की समजा आमचा जो पेशंट आहे तो समजा एखाद्या जंगलात गेला आणि समोर बिबट्या आला, तर तो बिबट्याला म्हणेल का की मी व्हेजिटेरियन आहे तू मला खाऊ नको, मी कधी कोणाला खाल्लं नाही तू मला खाऊ नको, असं चालेल का? अशी उदाहरणं दिली की त्यांना क्लिक होतं की नाही तो तो त्याच्या स्वभावानुसार वागणार आहे की नाही. तर म्हणून मग ते त्यांचे बिलीफ सिस्टम्स रिफ्रेम करायला शिकतात. फार आदर्शवादी जर अपेक्षा असल्या तर त्या पूर्ण होत नाही. जसं उदाहरणार्थ मला खोटं बोललेलं चालत नाही, खोटं कोणी बोललं तर मला राग येतो. पण आसपास आपण जमाना जर बघितला तर लोक छोटे मोठे खोटं बोलत राहतात आणि मग यांचा संताप होत राहतो, मग हा संताप घरच्यांवर काढतात. मग जेव्हा आम्ही त्यांच्या डिस्कशनमधनं त्यांना काउन्सिलिंग करताना सांगतो की जसा जमाना तशा अपेक्षा ठेवायला पाहिजे की नाही, एकदम आदर्श अपेक्षा ठेवून चालेल का, मग त्यांना लक्षात येतं की अरे हो, मग अपेक्षा कशी बदलायची, की खरं बोलायला मला आवडतं, मी खरं बोलणार, पण कोणी कसं वागावं हा हट्ट मी धरणार नाही कारण तो त्यांचा प्रश्न आहे. हे जेव्हा थोडे फ्लेक्झिबल होतात ना तेव्हा मनस्ताप कमी होतो आणि स्ट्रेस लेवल कमी होते.
0: वा, आनंद बोलता बोलता हे सेशन संपलं. माझी इच्छा आहे तू पुढच्या रविवारी सुद्धा आमच्या बरोबर असावं, कारण मला वाटतं आपण विषय सुरूच केला नाही. राम मंडळी फेडूया.

भूतकाळातल्या संगीताचा हमरास कार्यक्रम सुरू करीत आहोत. पहिलं गीत कवी हसरत जयपुरी, संगीतकार शंकर जयकिशन आणि गायक हेमंत कुमार, लता मंगेशकर यांनी 1953 पतिता चित्रपटासाठी निर्माण केलं आहे. गाण्याचं हे इन्स्ट्रुमेंटल व्हर्जन विकास गौतम यांनी सॅक्सोफोनवर सादर केलं आहे. गाण्यातली धुंदी वाद्याच्या मादक स्वरांमधून उलगडत आहे. गाण्याचे शब्द आहेत, याद किया दिलने कहां हो तुम.

दूसरे गीत गायक उस्ताद फैयाज खान यांनी तोड़ी रागात आणि खयाल रूपात गायले आहे। सकाळचा निसर्गरम्य आणि शांत परिसर अलगत आपल्या भोवती विस्तारणार आहे। गाण्याचे शब्द आहेत, गरवा में संग लागी न्यारी तो पिहरवा।

तीसरं गीत कवी राजेंद्र कृष्ण, संगीतकार मदन मोहन आणि गायिका लता मंगेशकर यांनी 1954 इल्जाम चित्रपटासाठी निर्माण केलं आहे. आईच्या करुण भावना मीना कुमारींनी पडद्यावर सजीव केले आहेत. गाण्याचे शब्द आहेत, दुनिया में आके जिसने देखा न प्यार माँ का,

चौथ गीत पुनः एकदा उस्ताद फैयाज खां गात आहेत। भैरवी रागातला हा दादरा शब्दांमधल्या कुशल हरकतींसाठी आजपर्यंत श्रोत्यांच्या स्मरणात आहे। गाण्याचे शब्द आहेत, चलो काहे को झूठी बनावो बतियारे।

पाचवं गीत कवी पंडित बी सी मधुर, संगीतकार अविनाश व्यास आणि गायिका लता मंगेशकर यांनी 1955 एकादशी चित्रपटासाठी निर्माण केलं आहे। पडद्यावर कमसीन माला सिन्हा आनंदाची फुलं उमलवत आहे। गाण्याचे शब्द आहेत, झुलो झुलो रे झुलना झुलाऊ, तेरे मन भाऊ रे सजन।

एफएम बैंड 89.6 सह रेडियो मंगल ध्वनि आपण ऐकत आहात रेडियो मंगल ध्वनि 89.6 एफएम। तुम्ही ट्यून केला आहे मंगल ध्वनि 89.6 मनाशी जुड़नारा मातीशी बोलनारा आपला रेडियो रेडियो मंगल मनात गाव गावातलं मन रेडियो मंगल ध्वनि।

ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.